नमस्कार. 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान उलयता. त्याच वांगडा 1278 किलोहर्ट्झाचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन AIR. आयज वार मंगळार भारतीय सर्ती 26/1948 म्हळ्यार 16 जून 2026. सकाळची 5:55 45 सेकंद जातात. आयच्या आकाशवाणी पणजे केंद्राच्या

जय विचार किरण, निघतेस तुम्ही ऐकले सुंदरसो विचार. होच विचार मुखार वरूया, वेळ वाचोव्या, वेळाचो उपयोग बऱ्या तरेन करूया, धन जोडूया, देवाची सेवा करूया. ऐकूया आमचं आता भक्तिगीतांचं कार्यक्रम.

देवाक दिखावं नाका, फक्त निस्वार्थ नितळ भक्ती जाय, तीच आमी करुया, ताज्या लागीं पावया, तो आमकां सगळेंच दितलो, आमी सुखी आसतले.

0: Ay, bana amzade. Amzade kare olur niktis meykeli mukar sardan aday kuya. Şetkan deng mehdiye kare olur azya kare olur. Ölmece biyane utpadan prakriya hevşeşe dipaşri nay khani dili mehdi.
1: Ölmece utpadan prakriya. Sogret poyni bore dhani sodop. Te nivol dhuan dhyop. Çar te 5 vela dhuop. Javare sogret bore dhani जे स्पॉन करपाक वापरतात सो वरा हे धान्य उदकान फुगत घालप उपरांत ते उकडून दवरप उकडटा तेन्ना एक लक्षात दवरप की ते फुटपाक जायना मागीर ते उदक भायर ओडून ते धान्य मसलीन ओमलमल कपड्याचेर सुकत घालप सुकतगीर धान एकमेकाक चिकटू जायना आनी पीएच नियंत्रित दवरपा खातीर कॅल्शियम सल्फेट 10-12 ग्राम पर किलो धान्य आणि लाईम 3-5 ग्राम पर केजी धान्याक हे कालवून घेऊ तयार झाले मिश्रण आता पिशवेन जाय त्या प्रमाणात भरप जसे की 1/2 किलो 1/2 किलो ओ 1 किलो मागीर ह्यो प्लास्टिक बॅगान कापूस लावून रबर बँडान बंद करप मागीर ह्यो पिशव्यो ऑटोक्लेवान घालून 121 डिग्री सेल्सियसाचेर 15 PSI प्रेशराचेर 1-2 वरां दवरप हो एक गरजेचो स्टेप हेका स्टरिलायझेशन म्हणतात तसोच त्यो पिशव्यो ऑटोक्लेवान थंड जावपाक दवरप दुसऱ्या दिसाक त्यो पिशव्यो काढून लॅमिना एफ्लो युनिटान दवरप मागीर 20 मिनटां यूवी लाईट ऑन करून दवरप मागीर कल्चर ऍड करप आनी इन्क्युबेटरान 2-3 दिवस दवरप मातसो वाट दिसतगीर ह्यो पिशव्यो एअर कंडिशन कुडीन शिफ्ट करप एअर कंडिशन कुडीक सदांच काळोख करून दवरप आनी 21-23 डिग्री सेल्सियस तापमान दवरप गरजेचे 10-15 दिसांनी प्लास्टीक पिशव्यो धव्यो फुल्ल दिसपाक लागतात आता ह्यो पिशव्यो रेफ्रिजरेटरान हाडून दवरप मशरूम स्पॉनाची वैधता वॅलिडिटी मशरूम स्पॉन ओ बियाणे कितलो वेळ वापरपाक योग्य असतात हे मशरूमाचे प्रकार साठवण तापमान आणि बियाण्याची गुणवत्ता हेजेर अवलंबून असता ऑयस्टर मशरूम बियाणे चढ करून 1-2 महिने वैधता असता जेव्हा स्पॉन तयार जाता त्यांना एक लक्षण दवरप गरजेचे हिरवे तसेच काळ्या रंगाची वाढ जावपाक जायना असे जर दिसल्यास त्यो पिशव्यो भायर वडोवपाच्यो हाकाच कंटॅमिनेशन म्हणतात ह्या प्रक्रियेचे फायदे पळोवया कमी खर्च आणि चड मुनाफो लोकांची मागणी ह्या उत्पादनाक वाढला ल्हान उद्योग उभारपाची एक बरी संधी नाफो तांत्रिक ज्ञान आणि प्रशिक्षण गरजेचे कडक निवळसाण दवरप गरजेचे साधन सामग्री खातीर सुरवातेक थोडो खर्च चड लागता.

आयकपना कार्यावळी सांगून जातकीच रोखडीच बरोबर 7 वरांचेर हिंदीतल्यान खबरो तुमकां आयकपाक मेळटल्यो. 7:05 आसतली शुभप्रभात ही कार्यावळ. आज ह्या कार्यावळीन आयका दिन विशेष. उपरांत खुशी खेळयात मना काळजात ह्या विशयाचेर उलप आसतले अनंत साळकर हांचे. चित्रसंगीत आयकात 8:50 9:30 भक्तीधारा कांतारा तुमकां आयकपाक मेळटली 10:05 9:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम. आज आयकात हरिमोहन श्रीवास्तव हांचे बासुरी वादन लाग ललित. 11:05 गाता रे मेरा दिल ही कार्यक्रम तुमकां आयकपाक मेळटली. 12:05 आयकात घरकुल खासा बायलां खातीर आशिल्ले ह्या कार्यावळीन आज आयकात दासबोधातून मिळणारे वेवस्थापनाचे धडे ह्या विशयाचे डॉ अनिता तिळवे हांणी दिली माहिती. उपरांत डॉ श्यामा सिंगबाळ हांगेल्यो कविता तुमकां आयकपाक मेळटल्यो. कानाळो आयकात 1:05 सदाफुली 1:40 तुमकां आयकपाक मेळटली. बरोबर 2 वरांचेर मिड्डे न्यूज इन इंग्लीश आयकात. 2:15 तोपे समाचार तुमकां आयकपाक मेळटले. 2:30 आयकात चित्रसंगीत. 3:10 आमची ही सभा सोंपतली.

ऐकताना आमची सांजवेळीची सभा सुरू जातली. सांजवेळीच्या 5:30 इंग्लिश यू आणि ह्या कार्यावळी सांगताना आज ह्या एकात ह्या कार्यावळीत सायबर क्राईम्स या विषयाचे साक्षी चपलोट आणि दिली माहिती. सवर्सन 10 रोजगार वृत्त तुमकां ऐकपाक मेळटलें. सवर्सन 15 शब्दुली कांतारां एका सवर्सन 15 सवर्सन 35 तुमकां कांतारां ऐकपाक मेळटलीं. 7 मराठी चित्रपट संगीत तुमकां ऐकपाक मेळटलें.

तर ह्या कार्यावळीत 7:30 भाज्या वल्यो केळी आणि त्यांचे एकत्रित व्यवस्थापन ह्या विषयाचेर असिस्टंट प्रोफेसर राजन शेळके हांणी दिली माहिती तुमकां आयकपाक मेळटली. गीत गजल ही कार्यावळ आयकात 8:15. इंग्लीश कार्यावळीत एन इनोवेटीव वे टू प्रोटेक्ट आवर सी शोर्स डॉक्टर श्रीधर अय्यर हांणी दिली माहिती ह्या विशयाचेर तुमकां आयकपाक मेळटली आमच्या इंग्लीश कार्यावळीन 6:08:30. 8:45 एका समाचार संध्या न्यूज एट 9:09 स्पॉटलायट 9:15 मनी टॉक 9:30.

नमस्कार, हा राजश्री कामत यांनी आज सत्कार मुखील खबरो. भारतात पवन ऊर्जा निर्मितीत 46% वाढ झाल्या. ह्या ऊर्जेचो उद्देग निर्यात तसेच लॉजिस्टीक मार महत्वाचो ऊर्जेचो स्रोत म्हणून उपयोग करूं येता अशी केंद्रीय अक्षय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगला. भारतान निवळ ऊर्जेचे ध्येय थारायला म्हणजेच कार्बन मुक्त करपाची मोख दवरल्या. तातूंत देशाची अर्धी ऊर्जेची गरज अक्षय ऊर्जेची स्रोतावरवी पुराय करपाचो हेतू आसा अशें केंद्रीय अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी म्हळां. सन सॅन एन सी हे शिवाय गोयचे हेर खाशेलेपण कितें आसा ताचो विचार करूनच गोंय पर्यटनाची उदरगत राज्य सरकार करता अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी म्हळां. सगळ्या भलायकी केंद्रांनी आसपी 108 अँब्युलन्स सेवा हातार पासयत तिचेर नियंत्रण दवरपा खातीर कमांड सेंटर सुरू जातले अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगलां. अटल आसरा येवजण हे घर मजत येवजणे खातीर आदिवासी कल्याण संचालनालयान अर्ज मागयल्यात. नामनेचे गोंयकार कवी आनी गजलकार दत्तप्रसाद जोग हांच्या काव्य जोग ह्या अखंड 24 तास कविता सादरीकरण कार्यावळीक माध्यमिक आनी उच्च माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी वांटेकार जावचे अशें आवाहन गोंय समग्र शिक्षा विभागान केलां. गोवा टेबल टेनीस असोसिएशनान जून जुलयत राज्यस्तरीय टेबल टेनीस सर्तीचे वेळापत्रक जाहीर केलां. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: 2331 1200 27 किलोहर्ट्झचे आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकपण. आता ऐकूया कार्यवळ शुभ प्रभात.
1: प्रभातम् प्रभातम्

0: आगपना शुभ प्रभात्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक उर्बेभरीत योगार गुड मॉर्निंग. कार्यावळीची सुरुवात करुया आयकून आयचे दिन विशेष.
1: दिन विशेष.

तुमची सकाळ बरी वचूं न्ही. सकाळ बरी वचपा खातीर प्रत्येकान लक्षांत दवरपाक जाय, मनीस जितलो रोगान म्हणजे खंयच्याय डिजीजान थकना त्या पेक्षा जास्त तो विचार करून थकता. म्हणून परिस्थिती कसली आसूनी ताजेर हांसप, ती लायटली घेवप गरजेचें आसा. विचार सोडा, आमी आसा जाल्यार जीवन आसा, हीच गोष्ट लक्षांत दवरात अशें म्हणून मार्गक्रमण करात. आमी आसा जाल्यार जीवन आसा. व्यर्थ चिंता करप सोडप, गरज आसा थंय चिंता करपच, पूण पुराय दीस तातूंत घालप योग्य न्ही. चिंता अशें म्हणटात की चिंता जायटा, पूण चिंता पोखरता, तेन्ना ह्या चिंते पासून दूर रावपाचो यत्न करात. हांसत खेळत जीण जगुया.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. भारतात पवन उर्जा निर्मितीत 46% वाढ जाल्या. ह्या उर्जेचो उद्देग निर्यात तशेंच लॉजिस्टीक मार म्हत्वाचे उर्जेचे स्रोत म्हणून उपेग करूं येता. सौर उर्जा तशेंच पवन उर्जेची देशाच्या उदरगतीत म्हत्वाची भूमिका आसतली. भारत पवन उर्जात मुखार सरपाचो यत्न करता आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला तो नक्कीच यशस्वी जातलो अशें केंद्रीय अक्षय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी ग्लोबल विंड डेच्या फाटभुंयेर आयोजित कार्यावळीत उलयतना म्हळें. महाराष्ट्र, राजस्थान आनी मध्य प्रदेश आनी तामिळनाडू ह्या राज्यांनी बऱ्या प्रमाणात पवन उर्जा निर्मिती जाता, तर गोंयांत लो वेलोसिटी विंड फ्लो आशिल्ल्यान नवे तंत्रगिन्यानाचो उपेग करून पवन उर्जा तयार करपाक भर दितले अशें मंत्री जोशी हांणी सांगलें.
1: पूरा देश में 2.6 गीगावाट था व्हेन ऑनरेबल प्राइम मिनिस्टर स्टार्टेड एंड व्हेन ही टुक ओवर. टुडे इट इज ओवरऑल रिन्यूएबल एनर्जी इज अराउंड 290 गीगावाट, बट विद इन दैट इन वन सिंगल ईयर वी हैव एडेड ऑल रिन्यूएबल एनर्जी टुगेदर 54 पॉइंट समथिंग नियरली अबाउट 55 गीगावाट इन वन सिंगल ईयर. आउट ऑफ दैट 6 गीगावाट इज फ्रॉम द विंड. सो दिस 6 गीगावाट मेनी कंट्रीज ऑल

तयारी गरजेची. धाप लागतली म्हणून पहिलीच डोंगर चढपाचे सोडूंक जायना, विचार करूनच ते सोडपाचे ना. मनाची तयारी घट जाय. उलोव्या ह्या विषयाचेर मुखार, आयकूया सध्या हे गीत.

आधीत केंद्रीय नवी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी विंड टर्बाईन सप्लाय चेन मॅनेजमेंट डब्ल्यूटी मारूत पोर्टलाचे उक्तावण केले. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलिग्रिनी हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका स्लोवाकियाचो सर्वोच्च राज्य सन्मान द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान केला. काल फ्रान्सातल्या एव्हियन शारांत जी सेव्हनची 52वी शिखर परिषद सुरू झाली आणि संसारातल्या मुखेल अर्थव्यवस्थेच्या फुडाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय मुखेल आव्हानाविषयी चर्चा केली. सन सँड अँड सी शिवाय गोयचे हेर खाशेलेपण कितें ताचो विचार करून गोंय पर्यटनाची उदरगत राज्य सरकार करता अशें पर्यटन मंत्री रोहन खवटे हांणी म्हणला. सगळ्या भलायकी केंद्रांनी आसपी 108 अँब्युलन्स सेवा हाताळपासयत तिचेर नियंत्रण दवरपा खातीर कमांड सेंटर सुरू जातले, भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी म्हणला. उत्तर प्रदेशातल्या जेवर हांगाच्या नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळार वेपारी विमान येरादारी सेवा सुरू झाली. 2026 वर्साच्या फिफा विश्वचषकांत इतिहासीक पदार्पण केल्ल्या ल्हानशा केप वर्दे पंगडान संसारीक दर्जाच्या बळिश्ट स्पेन आड 0-0 अशी बरोबरी करून असाधारण कामगिरी केली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: दोनशे 233 एक मिनिट म्हणजे 1227 किलो हर्ट्झची आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकून आता ऐकूया मुख्य खबरो.

0: can evolve into a durable peace agreement for the region. Vinod Kumar for Akashvani News from Dubai.
1: In the FIFA World Cup 2026, tiny Cape Verde, making its historic first appearance at the World Cup, produced an extraordinary performance to secure a 0-0 draw with global heavyweights Spain. Cape Verde's 40-year-old goalkeeper, Vizinha, delivered a heroic performance as his side held Spain to a 0-0 draw. Earlier, Belgium and Egypt also drew 1-1 in their Group G opening match at Seattle Stadium. Egypt came close to securing their first ever World Cup victory but were denied by a quick response from Belgium's substitutes under the intense heat. Saudi Arabia and Uruguay also drew 1-1 in their opening match of Group H in Miami Stadium in the US this morning. Abdullah Al-Amri scored on a rebound in the 41st minute for Saudi Arabia, and Uruguay's Maxi Araujo responded with an equalizer in the 80th minute. And now, for a look at today's newspapers, it's over to Subhadra Ramachandran.
2: Thank you, Sunil. The peace deal between US and Iran is prominently noted on the front pages of dailies. US and Iran reach deal to end war, reopen Hormuz, headlines the Indian Express. US-Iran strike tentative peace deal as Israel refuses land pullback, reads the headline in the Statesman. Prime Minister Modi will lead the main event of the International Day of Yoga 2026 celebrations in Kolkata on June 21, writes the Asian Age. In its editorial piece title Label True, the Tribune argues that FSSAI's action against misleading food labels is necessary, but only a first step. And that is back to you, Sunil.
1: Thank you, Subhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again. Slovakia confers its highest honor, Order of the White Double Cross, first class, on Prime Minister Narendra Modi. Prime Minister Modi to participate in G7 summit in Avignon, France today to hold bilateral meetings with Prime Ministers of Canada and UK and UAE President. And in football, Cape Verde stunned Spain in scoreless draw at FIFA World Cup. Belgium also settled for 1-1 draw with Egypt. And with that, we end the morning news. Have a nice day.
3: Akashwani se pesh hai khabarnama. आदाब खबरनामे के साथ बातमी पत्र
4: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक. आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातल्या प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेला युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लियन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा हे सुद्धा उपस्थित आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत जागतिक असंतुलन कमी करणं, प्रमुख भूराजकीय संकटांचा सामना करणं, संघटित गुन्हेगारी तसंच बेकायदा आर्थिक व्यवहारांच्या विरोधातला लढा अधिक बळकट करणं या विषयांवर चर्चा होणार आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका हे या परिषदेचे सदस्य देश आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दाखल होत आहेत. आपल्या भेटीदरम्यान मोदी G7 सदस्य देशांचे नेते तसंच जागतिक बँक आणि आफ्रिकन विकास बँकेचे प्रतिनिधी यांची भेट घेतील. याच भेटीत पंतप्रधान मोदी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने, इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख अहमद बिन झायद अल नाहयान यांची भेट घेतील. तसंच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी मोदी यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकिया सरकार आणि जनतेचे आभार मानले. हा सन्मान म्हणजे भारताच्या 140

कोटी जनतेचा सन्मान असल्याचं आणि भारत आणि स्लोव्हाकियाच्या दृढ मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमेरिका आणि इराण यांनी संघर्ष समाप्त करण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातील संघर्ष समाप्त करत असल्याची घोषणा काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या संदर्भात इराणशी करार करण्यात आल्याचं ते म्हणाले. ट्रम्प यांनी या कराराबाबतचे तपशील अधिकृत स्वाक्षऱ्या झाल्यानंतर जाहीर करण्यात येतील असं सांगितलं आहे. उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी करारावर डिजिटल स्वरूपात स्वाक्षऱ्या झाल्याचं स्पष्ट केलं आणि संघर्ष समाप्त करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं नमूद केलं. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनीही हा युद्ध संपवण्यासाठीचा महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. करारातल्या महत्वाच्या तरतुदी अजून दोन्ही बाजूंकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळे या भागात शांतता आणि स्थिरता पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल अशी आशा त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराणनं संघर्ष संपवण्याची घोषणा केली असली तरीही इस्रायली सैन्य सीमेपलीकडच्या आपल्या जागांवरून माघार घेणार नाही अशी भूमिका इस्रायलनं घेतली आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी, केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026 आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या उपक्रमामुळे युवकांना लोकशाही प्रक्रियेतला तरुणांचा सहभाग, प्रशासन, संसदीय कामकाज यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. विकसित भारत युवा संसद देशातल्या तरुणाईची ऊर्जा, कल्पना आणि आकांक्षांना राष्ट्रीय प्रवाहात आणणारी चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांमध्ये सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत. या काळात मोदी सरकारनं गरीब, शेतकरी, महिला आणि युवक यांचं कल्याण आणि सबलीकरणाबाबत अनेक कार्यक्रम राबवले आहेत. दहशतवादाविरोधात सरकारनं कडक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारतानं जगाला स्पष्ट संदेश दिला. भारताला युद्ध नको आहे, पण दहशतवादही सहन केला जाणार नाही असा संदेश भारतानं दिला. या मोहिमेत पाकिस्तानातले 9 महत्वाचे दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले. गेल्या वर्षी 9 आणि 10 मे रोजी एकाच कारवाईत पाकिस्तानातल्या 11 विमानतळांवरही हल्ला करण्यात आला. या कारवाईसाठी जगभरातल्या नेत्यांनी भारताला पाठिंबा दिला. भारतानं 7 शेजारी देशांबरोबर असलेल्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात मिळालेल्या देणग्या आणि मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारींवरून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकानं कालपासून तपासाला सुरुवात केली असून काल त्यांनी अयोध्येचे आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्यासमवेत राम मंदिराची पाहणी केली. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातले प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे.

19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत काल केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली. या देशाच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. केप वर्डच्या विझोना या 40 वर्षांच्या गोलरक्षकानं स्पेनचा झंझावात रोखून धरला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांचाही सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. आज संध्याकाळी 6:30 वाजता इराण आणि न्यूझीलंडमध्ये लॉस एंजेलिसमध्ये सामना होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, केरळ, तमिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि गोव्यासह मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाबमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तेलंगण आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील पेच निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. भारताच्या नवीकरणीय उर्जा क्षेत्राक व्हड चालना दीत केंद्रीय नवी आनी नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी विंड टर्बायन सप्लाय चेन मॅनेजमेंट WT मारूत पोर्टलाचें उक्तावण केलें. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां स्लोवाकियाचो सर्वोच्च राज्य सन्मान द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान केला. काल फ्रांसातल्या एव्हियन शारात G7ची 52वी शिखर परिषद सुरू जाली आनी संवसारातल्या मुखेल अर्थव्यवस्थेच्या फुडाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय मुखेल आव्हानाविशी चर्चा केली. 2026 वर्साच्या फिफा विश्वचषकांत इतिहासीक पदार्पण केल्ल्या ल्हानशा केप वर्द पंगडान संवसारीक दर्जाच्या बळिश्ठ स्पेन आड 0-0 अशी बरोबरी करून असाधारण कामगिरी केली. आता पुराय खबरो. भारताच्या नवीकरणीय उर्जा क्षेत्राक व्हड चालना दीत केंद्रीय नवी आनी नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी काल गोंयांत जाल्ल्या ग्लोबल विंड डे 2026 राष्ट्रीय परिषदेवेळार विंड टर्बायन सप्लाय चेन मॅनेजमेंट WT मारूत पोर्टलाचे उक्तावण केले. नव्या आनी नवीकरणीय उर्जा मंत्रालयान आनी इंडियन विंड टर्बायन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनान संयुक्तपणान तयार केल्ले WT मारूत हे वाऱ्याची उर्जा पुरवण साखळी सुव्यवस्थीत करपाच्या उद्देशान तयार केल्ले हे देशातले पयलेच समर्पीत डिजिटल पोर्टल आसा. हो उपक्रम घटक खरेदींत पारदर्शकता हाडटलो, घरगुती पुरवणदारांक सोपेपणान प्रवेश दितलो आनी डेटा सुरक्षीतताय वाडयतलो, जाका लागून सरकाराच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेक अधिक बळ मेळटले. वाऱ्याच्या उर्जा क्षेत्रान भारताची नेटान जावपी प्रगतीचेर भर दिलो. 2025-26 वित्तीय वर्सा देशांत विक्रमी 6.1 गिगावॉट वाऱ्याची उर्जा क्षमता जोडल्या आनी वर्सुकी तत्वाचेर 46% वाड नोंद केल्या अशें तांणी नदरेक हाडले. वट्ट स्थापन केल्ली वाऱ्याची वीज क्षमता 56.1 गिगावॉट हुपून भारतान संवसारातले चवथे व्हडले वाऱ्याच्या उर्जेचे बाजारपेठ म्हूण आपली सुवात आनीक घटमूट केल्या अशें ह्या कार्यावळीत उलयतना जोशी हांणी सांगले. तशेंच ह्या अर्थीक वर्सा वाऱ्याच्या टर्बायन आनी संबंधित घटकांची निर्यात 12,000 कोटी रुपया हुपल्या अशें सांगून संवसारीक नवीकरणीय उर्जा उद्देगांत भारताचे वाडट्या म्हत्वाचेर भर दिला.
1: पूरा देश में तो

0: stop. One by one, hundreds of ASRA centers came to life. Thousands of children got Santhali education, and Santhali got a new life.
1: देशाची एकता ही हालीच्या काळातली संकल्पना न्हय, तर ती हजारांनी वर्षा सावन ऋषीमुनी आणि प्रगल्भ विचारवंतांनी सांभाळिली एक प्राचीन आणि सांस्कृतिक वास्तवता असा, असे नवी दिल्लीत उपराष्ट्रपती भवनात अग्तियार द युनिफायर या पुस्तकाचे प्रकाशन करताना उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी म्हणले. हे पुस्तक ऋषी अग्तियार हांचे चिरंतर दायज आणि भारताक एका सूत्रात गुंतपी खोल रुजलेली सांस्कृतिक एकता अधोरेखित करता, असे उपराष्ट्रपतींनी सांगले. देशाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेचे एक महान प्रतीक म्हणून ऋषी अग्तियार हांचे स्थान अद्वितीय असा, असे ताणी नमूद केले. 2026 वर्षाच्या फिफा विश्वचषकांत इतिहासिक पदार्पण केल्ल्या ल्हानशा केप वर्द पंगडान संसारीक दर्जाच्या बळिष्ट स्पेन आड 0-0 अशी बरोबरी करून असाधारण कामगिरी केली. या सर्तीत आता मेरेन केप वर्दान सगळ्यांत व्हडलो धक्को दिला. मजगती आयज सकाळी अमेरिकेतल्या मायामी स्टेडियमाचेर गट एचच्या सुरवातीच्या मॅचींत सावदी अरेबिया आणि उरुग्वेची 1-1 अशी बरोबरी झाली. हाचे आदी सिएटल स्टेडियमाचेर जाल्ल्या गट जीच्या सुरवातीच्या मॅचींत बेल्जियम आणि इजिप्टाची 1-1 अशी बरोबरी झाली. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, केरळ आणि माहे, उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकल हांगा कांय सुवातांनी पावस पडपाचो अदमास काढला. त्याचप्रमाण आयज झारखंड, कोकण आणि गोंय, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, तेलंगणा, अस्तंत बंगाल आणि सिक्कीम या वाठारांनी अशीच हवामानाची परिस्थिती येवपाची शक्यता असा. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. भारताच्या नवीकरणीय उर्जा क्षेत्राक व्हड चालना दीत केंद्रीय नवी आणि नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी विंड टर्बाईन सप्लाय चेन मॅनेजमेंट डब्ल्यूटी मारूत पोर्टलाचे उक्तावण केले. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका स्लोवाकियाचो सर्वोच्च राज्य सन्मान द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान केला. काल फ्रान्सातल्या एव्हियन शारात G7ची 52वी शिखर परिषद सुरू झाली आणि संसारातल्या मुखेल अर्थव्यवस्थेच्या फुडाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय मुखेल आव्हानाविषयी चर्चा केली. 2026 वर्षाच्या फिफा विश्वचषकांत इतिहासिक पदार्पण केल्ल्या ल्हानशा केप वर्द पंगडान संसारीक दर्जाच्या बळिष्ट स्पेन आड 0-0 अशी बरोबरी करून असाधारण कामगिरी केली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 नमस्कार.
2: दोनशे 33° म्हळ्यार 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल आयकून चित्र संगीत ह्या कार्यान तुमकां येवकार. आयकुया राज रिबूट ह्या फिल्मातले गीत. कौसर मुनीर हांची रचना, जीत गांगुली हांचे संगीत, गीताक आवाज अरिजीत सिंग हांचो.

नमस्कार, हांव देवश्री कामत. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. भारताच्या नवीकरणीय उर्जा क्षेत्राक व्हड चालना दित केंद्रीय नवी आणि नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी विंड टर्बाईन सप्लाय चेन मॅनेजमेंट डब्ल्यूटी मारूत पोर्टलाचे उक्तावण केले. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका स्लोवाकियाचो सर्वोच्च राज्य सन्मान द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान केला. काल फ्रांसातल्या एव्हियन शारांत G7ची 52वी शिखर परिषद सुरू झाली आणि संसारातल्या मुखेल अर्थव्यवस्थेच्या फुडाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय मुखेल आव्हानाविशी चर्चा केली. सन सँड अँड सी शिवाय गोयचे हेर खाशेलेपण कितें ताचो विचार करून गोंय पर्यटनाची उदरगत राज्य सरकार करता अशें पर्यटन मंत्री रोहन खवटे हांणी म्हणला. सगळ्या भलायकी केंद्रांनी आसपी 108 एम्ब्युलन्स सेवा हाताळपा सयत तिचेर नियंत्रण दवरपा खातीर कमांड सेंटर सुरू जातले, भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी म्हणला. उत्तर प्रदेशातल्या जेवर हांगाच्या नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळार वेपारी विमान येरादारी सुरू झाली. अटल आसरा येवजण हे घर मजत येवजणे खातीर आदिवासी कल्याण संचालनालयान अर्ज मागयल्यात. 2026 वर्साच्या फिफा विश्वचषकांत इतिहासीक पदार्पण केल्ल्या ल्हानशा केप वर्द पंगडान संवसारीक दर्जाच्या बळिश्ट स्पेन आड 0-0 अशी बरोबरी करून असाधारण कामगिरी केली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

चित्र संगीतकार ऐकपन येवकार फुकरे रिटर्न्स ह्या फिल्मातले गीत ऐकूया. श्रीडी हांची रचना, श्रीडी हांचे संगीत, गीताका वा श्रीडी हांचं.

वजीर ह्या फिल्मातले गीत मुखार ऐकूया. सोनू निगम, श्रेया घोषाल हांच्या जोडा आवाजात गीता गीतरचना विधू विनोद चोप्रा हांची, गीताक संगीत शंतनू मोहित्रा हांचे.

काबिल ह्या फिल्मातले गीत मुखार ऐकूया. नासीर फराज हांची रचना, राजेश रोशन हांचे संगीत, गीताक जोड आवाज जुबीन नटियाल आणि पालक मंचाल हांचा.

0: श्रोते हो, अजित कडकडे यांच्या स्वरातील ह्या भक्तिगीताने भक्तिधारा या भक्तिगीतांच्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी.

ओरियो दी कुना गोम सांचा आवाज अतले कतार निकते समय गले निमाने स्वाती रहे कोया लुईजा फेलिना लुईजा फातिमा जिनिया आयरिनो हांचा आवाज अतले कतार

ऐक पे ना, हरिमोहन श्रीवास्तव हांचेच बासुरी वादात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम निकतेच तुम्ही ऐकले रागशील ललित. इतल्यान ही कार्यावळ हांगा सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचे हे माध्यम.

0: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकार, गोंयची एक साहित्यीक. अंदू वर्सा आकाशवाणी पणजे केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजान सावन परबी भेटयतां. फाटली 90 वर्सां सातत्यान तरेकवार कार्यावळींची पर्वणी घेवन आकाशवाणी दीसभर आमची मनां रिजोवपाचें कार्य करीत आयल्या. ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विशयांचेर म्हायती सातत्यान दीत आयल्या. शुभप्रभात अस्तुरी कार्यावळींत अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युवाणींत मेळटात युवकांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनींत निरोगी जिविताचेर मार्गदर्शन, सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारीत जातात. अशा ह्या आकाशवाणी केंद्रावेल्यान म्हज्योय कविता, गीतां, नाटकुली रसीक श्रोत्यां मेरेन पावोवपाचे भाग्य म्हाका लाभले. म्हज्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन म्हाका प्रोत्साहीत केला, त्या बद्दल आकाशवाणीचे हांव उपकारी आसाच. आनी त्याच भावनेन परतून एकदां 90वें प्रसारण वर्सा म्हज्यो शुभेच्छा आनी परबी आकाशवाणीन भेटयतां.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयतां, तुमी आयकतात तुमच्याच आवडीच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 11 वरां जावन 6 मिनटां जाल्यात. फिल्मी संगीत गाता रहे मेरा दिल.

गाता रे हे मेरा दिल कार्यावळ सुरू करताना बाल गंधर्व या चित्रपटातली ही गीता तुम्ही ऐकतात. मूळ नाटक सौभद्र आणि गायक कलाकार साथी अखिणक आनंद भाटे.

या चित्रपटातली ही गीतं आशिल्ली गावपी कलाकार आनंद भाटे. म्हादे चॅनलावेल्यान तुम्ही ताल धरला फिल्मी संगीताचेर आयकत गाता रही मेरा दिल. आणि आता कार्यावळी फुडें व्हरताना लता मंगेशकर.

0: वारी गवळण नारी आल्या यमुनीवरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी थुमकत गोपी जळात शिरल्या उठली ग शिरशिरी
1: गोपी नाण्यात होत्या दंग तोच आला सकाशी रंग गोळा करून वस्त्र सारी बस

इसाई ज्ञानी म्हळ्यार संगीतातलो बुदवंत. खऱ्यांनीच इळयाराजा सराच्या कंपोझिशनांची व्याप्ती पळयत जाल्यार अजाप जाता. इतले व्हेरिएशन्स, इतली विविधताय, इतलो अस्थेटिक सेन्स.

लागी हजार चित्रपटांक संगीत 7000 सॉंग्स 20000 भायर कॉन्सर्ट संसार भर सादर केल्लो असो हो किंग इळया राजा।

तांका क्लासिकल गिटार वादनात गोल्ड मेडल फाव झाला. पश्चिमी शास्त्रीय संगीतातले हार्मनी आणि स्ट्रिंग अरेंजमेंट्स भारतीय सिने संगीतात हाडपी पहिलो संगीतकार म्हणल्यार इळयाराजा. बॅकग्राऊंड म्युझिका खातीर मुद्दम ध्वनिमुद्रण तंत्र शिकून घेवपी हो मनस्वी संगीतकार.

1993 वर्षा सिम्फनी नंबर 1 ही पश्चिमी शास्त्रीय संगीताची ताणी रचना भरली आणि या सिम्फनीची प्रस्तुती लंडनच्या रॉयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रान केली. हो मान मिळवपी इळयाराजा हे पहिले आशियाई कलाकार.

0: या राजांच्या संगीत निर्देशनाखाला तुम्ही ऐकली सदमा फिल्मा खातीर सुरेश वाडकर आशा भोसले आणि संगत्यांनी गायली ही गीता.
1: हा प्रज्वल साकरदंडे, हा हिस्ट्री शिकता आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री अँड असोसिएट प्रोफेसर ऑफ हिस्ट्री. हिस्ट्रीचे बुक्स बरयल्या आणि दायज वाटवपाक हा खूप वावरता. 90 इयर्स सेलिब्रेट करता आकाशवाणी, म्हणून तांका हा पहिली सुवातेर हुनहुनीत परबी दिता. कारण हो प्रवास जो 90 वर्षाचो असा तातून भीतर आम्ही जे श्रोते म्हणजे जे आयकुपी असतात रेडिओचे, आय एम अ बिग फॅन ऑफ

0: गीता आणि रेडिओचा हा सदाच फॅन असतो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या मध्ये चॅनलावेल्यान तुम्ही ऐकतात गाता रहे मेरा दिल. कार्यावळ सोपयताना पाकिजा फिल्मात लता मंगेशकर, गुलाम मोहम्मद यांचे संगीत, कैफी आझमी यांच्या गीता खातीर

0: 1971 वर्षा प्रदर्शित झाल्या पाकिजा फिल्म खातीर आवाज लता मंगेशकरांचा शिला गुलाम मोहम्मद हांच्या संगीत निर्देशनाखाला आणि गायले हे गीत कैफी आजमी हांचे आशिले. या गीता सांगाताक सोपता गाता रही मेरा दिल आकाशवाणी. आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. आमच्या स्टुडिओतल्या घड्यांत 12 वरां जातात. ऐकपाक रावात कार्यावळींची रुपरेषा रोखडीच.
1: दिस इज पोएट रमेश साजूगाडी फ्रॉम सालिगाव गोवा. इट वॉज अ हॅपीएस्ट डे ऑफ माय लाईफ In 1973, when my father bought a radio, we would gather around the radio listening to our favorite programs on Akashvani Panji. Khalar Malar, Manojokti Gita, Kanara Mawla, Vanibaili Vasri, the list is long. We grew up listening to Akashvani Panji. In 1985, that was the first time I had an opportunity to present my program on Akashvani Panji. Still, it's a pleasant memory for me. As Akashvani is celebrating its 90th year, my congratulations and best wishes. May you have many, many more years of service. Thank you very much. Dev Bare Guru.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आणि आता ही आसा सदा भशेनूच बारा वरांचेर तरेकवार कार्यावळींची रुपरेषा सांगपाचो. कार्यावळींची ही रुपरेषा सांगून जाल्या उपरांत खासा बायलां खातीर मराठीतल्यान घरकोल 12:05 दासबोधातून मिळणार व्यवस्थापनाचे धडे डॉ अनिता तिळवे यांचे उलव तशेंच डॉ श्यामा सिंगबाळ हांणी सादर केल्यो कविता. 1:05 आसतली कानो आवळां तर 1:40 सदा फुले आणि दनपारच्या सभेतली निमणी कार्यावळ 2:30 चित्रसंगीत. जयचे प्रसारण सदा मशनूच 5:30 सुरू जातले. इंग्लिशीतली युवाणी 5:30 घेऊन येता सायबर क्राईम्स साक्षी चापलोड हांची कार्यावळ. 14:15 शब्दुली. 14:35 कातारा. प्रादेशिक खबरो 7:20 जाल्या उपरांत सावडेर 7:30 शेतकामत्या खातीर आशिल्ली ही खाशेली कार्यावळ. भाज्यांवयल्यो किडी आणि तांचे एकात्मिक व्यवस्थापन राजन शेळके प्राध्यापक हांणी दिल्ली माहिती. गीत गजल कार्यावळ 8:15 इंग्लिशीतली कार्यावळ 8:30 घेऊन येता अँड इनोव्हेटिव्ह वे टू प्रोटेक्ट अवर सी शोर्स डॉ श्रीधर अय्यर हांचे उलव. दिल्ली केंद्रावेल्यान तरेकवार कार्यावळी आमी सहक्षेपीत करतले. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉप आणि 9:45 मंथन. तुमच्याच मागणीवेल्यान गोयची ल्हारा रातच्या 10:00 11:10 म्हादय चॅनलावेल्यान आयकपेनो आमचो तुमचो हो सांगत आसतलो. तुम्ही आयकली या उपरांत दिसभर वितरावपाच्या तरेकवार कार्यावळींची ही रुपरेषा.

0: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.
1: आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादई वाहिनी आहे. श्रोते हो, 12:05 झालेले आहेत. सादर करीत आहोत खास महिलांसाठी हा कार्यक्रम घरकुल. नमस्कार भगिनीनो, घरकुल कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. दासबोधातून मिळणारे व्यवस्थापनाचे धडे डॉक्टर अनिता तिळवे यांचं भाषण आम्ही प्रसारित करणार आहोत, तसंच डॉक्टर श्यामा सिंगबाळ यांनी सादर केलेल्या कविता. भगिनीनो, कार्यक्रमाची ही सुरुवात मनात घर करून राहिलेल्या याच शब्दांनी. सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर विचार, कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन करण्याची अफाट शक्ती विचारात असते.

0: घरकुल कार्यक्रम पुढे नेताना ऐकूया. दासबोधातून मिळणारे व्यवस्थापनाचे धडे, डॉक्टर अनिता तेवे यांचं हे भाषण.
1: 17व्या शतकात महाराष्ट्रभूमीत होऊन गेलेले समर्थ रामदास हे ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम या संत परंपरेत आपल्या वेगळेपणाने उठून दिसतात. इतर संत प्रामुख्याने निवृत्ती मार्गी असलेले आपल्याला दिसून येते, तर समर्थ मुळात एकांतप्रिय आणि निवृत्ती मार्गे रामभक्तीत रमणारे असले तरी त्यांनी तत्कालीन मरगळलेल्या समाजाला प्रवृत्तीपर प्रपंचाचे अधिष्ठान दिले, समाजात चैतन्य निर्माण केले, निर्भयता आणली, समाजाच्या सर्व थरातील आबालवृद्धांना आपले मानून त्यांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक अशा विविध पातळ्यांवर नेमक्या आणि सोप्या पण मार्मिक भाषेत मार्गदर्शन केले. इतकंच नव्हे तर त्याही पुढे जाऊन ते प्रत्यक्षात आचरणात कसे आणावे हेही शिकवण्याचा उद्योग केला. त्याचाच एक भाग म्हणून सर्वात महत्वाच्या अशा दासबोध या त्यांच्या ग्रंथनिर्मितीकडे पाहता येईल. या ग्रंथाचे साहित्यमूल्यही आगळे आहे आणि मोठे आहे. दासबोध हा परिपूर्ण जीवनस्पर्शी ग्रंथ असून त्यामध्ये अंतर्भाव असलेल्या विविधांगी विषयांचा आवाकाही फार मोठा आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे प्रपंच परमार्थ या दोन्हींचा सुयोग्य समन्वय, संतुलन हा दासबोधाचा आत्मा आहे. जीवन यशस्वी

करण्यासाठी अतिशय मोलाचे मार्गदर्शन समर्थांनी यात केले आहे. ते म्हणतात, संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारेची होये. म्हणजे जीवन सार्थ होण्यासाठी जीवनात चोखपणे वागावे असे वागणे हाच विचार व विवेक असतो. आता प्रत्येक व्यक्तीला जीवनात चरितार्थासाठी काहीतरी उद्योग करणे आवश्यक असते. मग तो उद्योग म्हणजे शेती, नोकरी, व्यापार, दुकानदारी असो अथवा अंगमेहनतीची कामे असोत. अर्थार्जनासाठी कराव्या लागणाऱ्या विविध स्वरूपांच्या कार्याला व्यवसाय ही सर्वसमावेशक संज्ञा वापरली जाते. म्हणजेच व्यवस्थापन हे मानवी समूहाशी, मानवी कृतीशी निगडीत असणारे शास्त्र आहे. तसेच इतरांना बरोबर घेऊन त्यांना कार्याला उद्युक्त, प्रोत्साहित, कार्यप्रवण करून त्यांच्याकडून योग्य प्रकारे काम करून घेण्याची हातोटी आहे, कला आहे. म्हणूनच सर्व व्यवस्थापकीय गोष्टींचा केंद्रबिंदू मानव आणि मानव व्यवहार हाच असतो. मानवी संस्कृतीच्या विकासाच्या प्राचीन काळापासून व्यवस्थापन ही संकल्पना अस्तित्वात आहे. अर्थात स्थळ काळानुसार तिच्यात बदल होत जाणे क्रमप्राप्त आणि स्वाभाविकही आहे. योजकस तत्र दुर्लभ किंवा योग कर्मसु कौशलम ही प्राचीन काळातील संस्कृत भाषेतील सारभूत सूत्रे. तसेच व्यक्ती आणि समष्टी ही संकल्पना व्यवस्थापन संकल्पनेशी निगडीत आहे. सामान्य वकुबाची माणसे नोकरी चाकरीसारखी दिल्या वेळेची आणि केलेल्या कामाची धनी असतात, कारण त्यांच्या बुद्धीचा, प्रयत्नांचा, उत्कटतेचा आणि आकांक्षांचा परिघही मर्यादित असतो. हे झाले चाकोरीतील बहुसंख्यांचे. परंतु काही माणसांना अशा चाकोरीत स्वारस्य वाटत नाही. त्यांच्या आकांक्षा व्यापक असतात आणि महत्वाकांक्षा जबर असतात. त्यांना स्वयंप्रेरणेतून सृजनतेचे वेड असते. यत्न, प्रयत्न, चातुर्य, उत्कटता, हुशारी, धूर्तता, शहाणपण, नैपुण्य, युक्ती लढविण्याची शक्कल, समय सूचकता, हजरजबाबीपणा, दूरदर्शित्व, मर्मग्राही, संधानी अशा उत्तमोत्तम गुणांचा समावेश समर्थांच्या उत्तम पुरुष लक्षणात होतो. आणि असे विविध पैलू असणारी विलोभनीय गुणसंपदा म्हणजे उद्योजकता अशी सर्वसाधारणपणे व्यापक व्याख्या करता येईल. या गुणांबरोबरच आपल्या कल्पनांचा सातत्याने पाठपुरावा करणारी व्यक्तीच यशस्वी उद्योजक बनू शकते. कारण उद्योजक स्वनिर्मिती करीत असतो आणि कोणतेही कार्य तडीला नेण्यासाठी 5% इन्स्पिरेशन आणि 95% पर्स्पिरेशन या सर्वमान्य तत्वाचे त्याला आकलन असते आणि ते आचरणात आणण्याचा मनोनिग्रहही असतो. म्हणजेच उद्योग आणि प्रयत्नवाद यांचं अतूट नातं आहे. यत्न म्हणजे उद्योग, श्रम म्हणजे प्रकर्षाने केलेले प्रयत्न, सततची खटपट. उद्योग आणि प्रयत्नवाद याचा अर्थ दैव, प्रारब्ध या गोष्टींवर नव्हे तर प्रयत्नानेच यश मिळत असते आणि याचा हिरीरीने केलेला पुरस्कार. केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा. किंवा कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्याविण होत नाही साध्यजनी, यासारखी अनेक प्रेरक समर्थ वचने प्रभावी आहेत. साक्षेप म्हणजे व्याप, खटाटोप, सततचा, मोठ्या प्रयत्नांचा द्योतक या अर्थाने हा शब्दही दासबोधात अनेकदा आला आहे. सावधपणा, साक्षेप, ज्ञान आणि उत्कटता या उत्तमोत्तम गुणांचा अंतर्भाव असलेला समर्थांचा पुरुषार्थी प्रयत्नवाद मोठा जाज्वल्य आहे. उत्कट या विशेषणाचा अर्थ जोरदार, विशेष असा आहे आणि उत्कटता म्हणजे एखादी कृती, विचार अत्यंत जोमाने, त्वरेने, तातडीने, अंतरीच्या उमाळ्याने करणे. मग तो अभ्यास, ध्येय, अंगीकृत कार्य, उद्योग यापैकी काहीही असो. म्हणूनच समर्थ म्हणतात, उत्कट भव्यतेची घ्यावे मिळमिळी त अवघेची टाकावे. अंगी उत्कटता असणारा माणूस चालढकल, दिरंगाई, कामचोरपणा, निरुत्साह स्वप्नातही मनात आणणार नाही. उलट उत्साह, उन्मेष, अंतस्फूर्ती ही उत्कटतेमध्ये समाविष्ट होणारी वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. ज्याप्रमाणे प्रयत्न आणि उद्योग यांचं अतूट नातं आहे, तसेच व्यवसाय आणि व्यवस्थापन यांनाही एकमेकांपासून विभक्त करता येणार नाही. स्वतःपासून कुटुंब, परिवार, गृहनिर्माण संस्था, वित्त संस्था, शिक्षण संस्था ते राजकीय क्षेत्रात निवडणुका लढविण्याचे आणि जिंकण्याचे हुकमी साधन म्हणून व्यवस्थापन कुशलतेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

0: नेतृत्व गुण, चिकाटी, सावधानता आणि सुसंवाद साधण्याचे गुण व्यवस्थापकाच्या अंगी आवश्यक असतात. समर्थ म्हणतात, आचार विचारे विण जे जे करणे तो तो सीण, धूर्त आणि विचक्षण तेची शोधावे. पुढे ते म्हणतात, ज्याचा ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार, दुश्चितपणे तरी पोर वेढा लावी. प्रत्येक माणसाने स्वतःच्या उद्योग व्यवसायात संपूर्ण खबरदारीने वागावे. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास प्रसंगी लहान पोरही फसवू शकेल. नोकरा चाकरांवर काम सोपवून आपण व्यवसायाच्या जागी अनियमितपणे जाणे, ढिलेपणाने वागणे अशा कारण परंपरेतून ऊर्जितावस्थेत चालणारे लहान मोठे उद्योगधंदे डबघाईला आल्याची उदाहरणे कमी नाहीत. विश्वासार्ह नसलेल्या व्यक्तीशी भागीदारीत उभारलेले उद्योग तर बहुंशी अशानेच बुडतात. समर्थ म्हणतात, या कारणे सावधान सदा एकाग्र असावे मन, तरी मग जेविता भोजन गोड वाटे. म्हणून माणसाने व्यवसायात कंटाळा आळस न करता उचितपणे कार्य करणे जरुरीचे आहे. नाहीतर ते म्हणतात, दुश्चित आळसाची रोकडी प्रचिती पहा. सावधानतेप्रमाणेच व्यवस्थापन शास्त्रात वेळेचे नियोजन आणि नियंत्रण हेही तितकेच महत्वाचे आहे. ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ ने दी एक क्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे. या ओवीत समर्थांनी तोच बीज विचार त्या काळीच सांगून ठेवला आहे. घडीने घडी सार्थकाची करावी ही समर्थांची सर्वांना सर्व काळी सर्व बाबतीत उपयोगी पडणारी शाश्वत शिकवण आहे. ते म्हणतात, परणाळी पाहून उचले, जीवसृष्टी विवेके चाले, आणि पुरुष होऊन भ्रमले त्यासी काय म्हणावे. झाडाच्या पानावरील आळीसुद्धा संभाव्य धोका लक्षात घेऊन पुढचा पाय टाकते. इतका साधा विचार बुद्धिमान मानवाला का जमू नये याचे समर्थांना मोठे आश्चर्य वाटते. म्हणून ते म्हणतात, ऐकल्या वीण कळले, शिकविल्या वीण शहाणपण आले, देखिले ना ऐकले भूमंडळी. हे समजून घेऊन माणसाने जाणत्यांकडून सतत ऐकत शिकत शहाणपण अंगी बाणवले पाहिजे. म्हणून ते मार्गदर्शन करतात की म्हणून दीर्घ सूचनेचे लोक त्यांचा पहावा विवेक, लोकांकरिता लोक शहाणे होती. एकाने दुसऱ्यापासून शिकून शहाणे व्हावे हीच तर जगाची खरी रीत आहे. याशिवाय कोणत्या प्रकारचा उद्योग करू नये याविषयी समर्थांनी दासबोधात सांगितले आहे. फलश्रुती विण प्रयोग, ज्ञाने विणा नुसता योग, उगाच शरीरे भोगीजे भोग, या नाव भ्रम. ज्या उद्योगाच्या प्रयोगाचे फळ माहिती नाही त्या प्रयोगाची नीट माहिती ज्ञान प्राप्त केल्याशिवाय करायला जाणे म्हणजे शरीराचे सुखसोहळे भोगण्याच्या काल्पनिक भ्रमात पडणे होते, ते वाया जाते. स्वयंनिर्भरतेच्या दृष्टीने पुढील ओवी फार महत्वाची आहे. जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला, जो आपणची कष्टत गेला तोची भला. सुसंवाद हा तर आधुनिक व्यवस्थापनाचा पाया आहे आणि समर्थांच्या विचारसरणीत संवाद सुसंवादाला अतिशय महत्व आहे हे सातत्याने जाणवल्याशिवाय राहत नाही. अतिवाद करो नये, तोंडाळ असे भांडो नये, जीवलगास खेदू नये, सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलो नये, अशा प्रकारच्या अनेक ओव्या आपल्याला दासबोधात पाहायला मिळतात. आणि शेवटी, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. म्हणजे अनेक लोकांचे अंतःकरण ओळखले आणि सांभाळता आले तर अशा विचारी विवेकी आणि संयमी माणसाचीच कालांतराने भरभराट होते, भाग्य त्याच्या वाट्याला येते आणि त्याला उपभोगण्यास मिळते. हा यशस्वी व्यवस्थापनाचा सार्वकालीन मूलमंत्र आहे असे म्हणायला हरकत नाही. असे हे दासबोधातील व्यवस्थापन विषयासंबंधीचे वेचक विचारधन. खरं तर दासबोधातील व्यवस्थापन शास्त्र हा एक स्वतंत्र ग्रंथाचा विषय व्हावा इतक्या विस्ताराने आणि चौफेर मार्मिकतेने हा विषय दासबोधात हाताळलेला आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
1: दासबोधातून मिळणारे व्यवस्थापनाचे धडे. भगिनींनो, आपण ऐकलत डॉ अनिता तिळवे यांचं हे भाषण.

0: भगिनीनो, किशोरी आमोणकर यांचा हा स्वर आपण ऐकलीत. संत जनाबाई यांची ही रचना आपण ऐकत आहात. घरकुल कार्यक्रम आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादैवाहिनीवरून ऐकूया डॉक्टर शमा सिंग बाळ यांनी सादर केलेल्या कविता.
1: शाळेतला मराठीचा तास. कविता उलगडत रंगवत शिकवणाऱ्या गंधेबाई. चाली चुरात कवितेचं पाठांतर. पाच पक्क्या विद्यार्थ्यांची निवड. त्यात अस्मादिकांची वर्णी. सादरीकरणासाठी इंग्रजी माध्यमातील अ ब क तुकड्यांवर रवानगी. चौथीपर्यंत मराठी माध्यमातून आलेल्या ड तुकडीची याबाबत हमखास निर्विवाद सरशी म्हणून अगदी लहानपणापासून मराठी कविता आवडीची. आपल्याला कौतुक मिळवून देणाऱ्या या कवींबद्दल अमाप आदर आणि कुतूहल. कवी तोही माणूसच असतो, तुमच्या आमच्यासारखाच, हे फार उशिरा कळलं आणि त्यातून ही कविता जन्मली. कवितेचं नाव आहे कवी. कवी तोही माणूसच असतो, तुमच्या आमच्यासारखाच. त्यालाही असतात भावभावना, सुख दुःखे, चिंता खंती. पण त्याची खासियत म्हणजे तो गुंतत नाही कशातही कायमचा. तीव्र तीक्ष्ण जाणीवा आणि टोकदार अणकुचीदार संवेदनांसकट अनुभवांची थांबणं त्याला असह्य होतं. प्रवाहित होणं त्याची गरज बनतं. म्हणून घडते एक अंतर्गत प्रक्रिया. चिंता खंतींना वाळत चाळत, भावभावनांना निपटून काढत, वेदनांना वेगळं करत, स्वतःत मुरवत, रक्तात भिनवत, तो अर्क शब्दांतून उतरवतो. मग उमटते एक जाळीदार नक्षी, जिला आशेच्या नाजूक कमनीय धाग्यांनी जुळवत तो टोकाशी सशक्त विश्वास बांधून टाकतो. मिरवत राहतो अनंत अनुभवाची फुले, त्याच्यातूनच उगवलेली गुच्छ बनवून समृद्ध करत माणसाचं जग आणि त्याच्यातल्या कवीला सुद्धा. पुढे वयासोबत वाचन मनन चिंतन वाढलं, कविता थोडीफार कळू लागली. कवी मन कवी कल्पना याविषयी अत्यंत उत्कंठा दाटू लागली.

का कसं कधी सुचत असावं त्यानं? स्वतःच्या जखमा दुःख परिस्थितीकडे वस्तुनिष्ठपणे तटस्थपणे बघण्याची दृष्टी समज आणि ताकद त्यांच्यात उपजत असलेली, उमगल्यावर जाणीवपूर्वक पोचलेली, कसलेली आणि मग कविता सापडलेली. पुढच्या कवितेचं नाव आहे जखम. जखम कुरतडण्याची सवय माझी आधीपासून. जखम कुरतडण्याची सवय माझी आधीपासून, खपली खरवडण्याची सवय माझी आधीपासून. त्वचेचे भरणारे पापुद्रे बदलणारे रंग, त्वचेचे भरणारे पापुद्रे बदलणारे रंग, पांढरट पिवळे गुलाबी नवजात थर, या पातळ थरांना जोडणारं अस्तर. जखम उसवण्याची सवय माझी आधीपासून. बाहेरून आत परिघातून मध्यापर्यंत भरत जाणारी जखम, तुकड्या तुकड्याने धरत जाणारी खपली, खडबडीत खरखरीत जखमेचं कवच जणू. हळव्या झालेल्या त्वचेला सांभाळत पूर्ववत करत पडून जाणारी शेवटी. जखम खोलवर असल्यास व्रण ठरलेला, जखम खोलवर असल्यास व्रण ठरलेला, कायमची आठवण म्हणून सांभाळलेला, दाखल्यागत दावलेलाही. शरीराच्या जखमेचं कोड कौतुक, शरीराच्या जखमेचं कोड कौतुक, मनाच्या सलाचं काय करावं, न दिसणाऱ्या अवयवानं कसं भरावं, याचं उत्तर शोधत आपण कवितेपर्यंत येतो. कदाचित माझं कवी होणंही ठरलेलंच आधीपासून. कविता वाचायची ते कविता लिहायची, कविता वाचायची ते कविता लिहायची, या काव्यप्रवासात कविता ऐकायची हाही विलक्षण टप्पा. एक रसिक श्रोत्याची भूमिका जगताना रसिकानुभव शब्दबद्ध झाला तो असा. कवितेचं नाव आहे रसिकानुभव. कविता सुरू होते पूर्ण तयारीनिशी, कविता सुरू होते पूर्ण तयारीनिशी. आवाजाचा पोत परी, कवितेचा बाज साज, अनुभवाशी पुन्हा एकदा तारतम्य बाळगत, पण काहीशा सावध जाणीवपूर्ण अलिप्ततेत. कविता तुमची, तुम्हाला स्पष्ट माहीत असलेली, विषय कळतो तशी मीही सरसावते, अक्षर शब्द ओळ रिचवत, अर्थास शोधत मिळवत, चाचपडत धडपडत सापडत, कशी बशी तुमच्या कविता झोनमध्ये शिरतेच. आता कविता आमची, आता कविता आमची. सुरू होतो कवी रसिकाचा समांतर प्रवास. कवितेच्या सोबतीनं दोघे दंग संग अनंग, आणि मग अक्षरशः दरवेळी अनपेक्षित जागी एखादा ठोका चुकतोच. अवाक निसरडी निमुळती जागा, आवाज हलतो भरतो फुटतो कापतो थरथरतो, अनुभव गात्रागात्रातून थरारतो, शब्द अपुरे जड कंपित प्रयत्नपूर्वक, शब्दामधल्या जागावर कितीतरी अर्थाची लयलूट, भरून घेण्यास झोळी तोकडी, कान कुवतीनुसार अर्थ शोषणारे डोळ्यांशी कवी कविता झालेले. आता शेवट येतोच, तुम्ही कवितेसकट आवंडा गिळता, तसा तो माझ्या गळ्यातून अलगद उतरतो. प्रगल्भ थांबा. तुमची कविता माझ्या आत पोचत, कड जिरत रिघत मनात रुतत रुजत, आणि मी नव्या कवितेच्या हावऱ्या प्रतीक्षेत प्रतिभेशी नतमस्तक. ही कविता पोचण्याची प्रक्रिया आणि पोचवण्याची कला, या दोन्हीतून कवी रसिकाचे बंध जुळतात. कविता जनमानसात स्त्रवू लागते, माणसा माणसात रुजू लागते, खिळू लागते, नांदू लागते. ह्यातून समृद्ध कवितेवर पोचलेली सुदृढ पिढी तयार होते, निकोप समाज घडतो, पुढे कवी सामाजिक जबाबदारीने लिहू लागतो, अगदी न ओळखणाऱ्या चार चौघांबद्दलही. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे चार चौघे. कुणीच बोलत नाही यांच्याबद्दल,

0: कुणीच बोलत नाही यांच्याबद्दल, कुणीच ओळखत नसतं त्यांना. गर्दीतूनच उगवतात, पुन्हा गर्दीत विरून जातात. कुणीच बोलत नाही त्यांच्याबद्दल. ही माणसं बिन चेहऱ्याची बिन आवाजाची, ही माणसं बिन चेहऱ्याची बिन आवाजाची, खाल मानेनं जगणारी, अगदी चार चौघांसारखी, मात्र काळीज डोळे हात शाबूत असलेली, वावरणारी, धडपडणारी, मदतीला धावणारी, हाकेला पावणारी. कुणीच बोलत नाही यांच्याबद्दल, कुणीच ओळखत नसतं त्यांना. हे चार चौघे निरपेक्ष निर्लेप त्या त्या क्षणापुरते, हे चार चौघे निरपेक्ष निर्लेप त्या त्या क्षणापुरते भेटत राहतात असेच. बंद पडलेली गाडी ढकलताना, ट्रॅफिक जॅम सोडवताना, अपघातस्थळी जखमींना सुरक्षित स्थानी हलवताना, पाणी पाजताना, सोडा फवारताना, प्रथमोपचार देताना, ॲम्ब्युलन्स बोलवताना, हमरीतुमरीवर आलेल्या भांडणात दोन गटांना एकमेकांना हमरीतुमरीवर आलेल्या भांडणात दोन गटांना एकमेकांपासून सोडवताना, वा विहिरीत पडलेल्या प्राण्याला वाचवताना, एकमेकांना सांभाळत, एकमेकांना सावरत, विना ट्रेनिंग, विना मॅनेजमेंट, विना इन्सेंटिव्ह, उत्कृष्ट टीमवर्क साधत, नड भागवल्यावर बिनबोबाट आल्या पावली नाहीसे होत, विना अपेक्षा, विना मोबदला. कुणीच बोलत नाही त्यांच्याबद्दल, कुणीच बोलत नाही त्यांच्याबद्दल, कुणीच ओळखत नसतं त्यांना. गर्दीतूनच उगवतात, पुन्हा गर्दीत विरून जातात. विनासायास मदत लाभलेले गरजू मात्र आठवत असतात त्यांना, विनासायास मदत लाभलेले गरजू मात्र आठवत असतात त्यांना. बिनओळखीच्या बिन नात्याच्या माणसांसाठी मागत असतात भरपूर आयुष्य आरोग्य देवासमोर, त्यानेच धाडलेल्या देवदूतांसाठी. या देवदूतांवरूनच मला माझ्या गझलेतले शेर आठवले. एक मतला दोन शेर घेते. विश्राम एवढासा आहे अजून बाकी, विश्राम एवढासा आहे अजून बाकी, माणूस माणसाचा आहे अजून बाकी. घरट्याचं झाड नाही, घरट्याचं झाड नाही, आकाश पोळणारे पंखावरी भरोसा आहे अजून बाकी. जगणे कठीण आहे, जगणे कठीण आहे, सोपे मरण नसावे, जगणे कठीण आहे, सोपे मरण नसावे, पर्याय झुंजण्याचा आहे अजून बाकी. विश्राम एवढाचा आहे अजून बाकी, माणूस माणसाचा आहे अजून बाकी. तर असा हा झुंजण्याचा पर्याय स्वीकारताना मनात उठणाऱ्या प्रश्नांची यादी घेऊन पुढची कविता येते. फारच पूर्वी वाटत होते मला असेही, फारच पूर्वी वाटत होते मला असेही, हे जे काही होते आहे ठरवून सारे. फारच पूर्वी वाटत होते मला असेही, हे जे काही होते आहे ठरवून सारे. कोण ठरवतो, कसे ठरवतो आणि कशाला, प्रश्नच नुसते, हाती उत्तर लागत नाही. तळहातांच्या रेषा नाही पुसला रस्ता, तळहातांच्या रेषा नाही पुसला रस्ता, काचा खळगे ठिकाण पत्ता उमगत नाही. ग्रहण तारे ठाण मांडूनी घरात बसले, ग्रहण तारे ठाण मांडूनी घरात बसले, असे म्हणाले पत्रिका बघून गुरुजन सारे. जाब विचारून झाला संख्याशास्त्रालाही, जाब विचारून झाला संख्याशास्त्रालाही, आकडेमोडही मला तिथेही जमली नाही. हताश होऊन मिटले डोळे, हताश होऊन मिटले डोळे, आत देखले क्षणात एका प्रतिबिंबित मग झाले सारे. फक्त निरोगी मन अन मनगट हवे माणसा, फक्त निरोगी मन अन मनगट हवे माणसा, त्याच बळावर जगही काबीज होते सारे. आणि निरोपादाखल एवढंच म्हणावंसं वाटतंय. आगे मागे नकोच कुठलेही संबोधन, आगे मागे नकोच कुठलेही संबोधन, फक्त माणूस म्हणून मिरवता यावे आता, फक्त माणूस म्हणून मिरवता यावे आता. पुन्हा भेटूच, धन्यवाद.
1: भगिनीनो, डॉक्टर श्यामा सिंगबाळ यांनी सादर केलेल्या कविता आपण ऐकल्यात.

मला खात्री आहे तिलाही झोप आली नसेल, मला खात्री आहे तिलाही झोप आली नसेल. सुंदर स्वप्न पडत असतील पण कुशीवर वळेल उसा असेल, मला खात्री आहे तिला झोप आली नसेल. तिच्या समोरही तेच ढग जे माझ्या समोर, तिच्या समोरही तेच दुःख जे माझ्या समोर. तिचे माझे स्वल्पविरामही सारखे आणि पूर्ण विरामही. म्हणून तर मी असा अकंठ जागा असताना तिचीही पापणी पूर्ण मिटली नसेल, मला खात्री आहे तिला झोप आली नसेल.

बगीचे लावलेत आम्ही एकत्र एकाकी, माती कालवली आम्ही चार हातांनी, नखात माती आहे आमच्या दोघांच्या अजूनही, मनात फुलं आहेत आम्हा दोघांच्या अजूनही, दोघांच्याही हातावर एकमेकांच्या रेषा आहेत, दोघांच्याही ओठावर एकमेकांची भाषा आहे. रात्र होऊन जाईल चंद्र चंद्र आणि मी जागाच असेन तेव्हा बर्फाच्या अस्तराखाली वाहत राहावी नदी तशी तीही जागीच असेल. मला खात्री तिला झोप आली नसेल.

0: सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी गायलेलं सांग सख्यारे या संग्रहासाठी ही रचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात खरकोल कार्यक्रम. भगिनीनो यानंतरचं गीत काही क्षणातच.
1: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
2: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
3: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.

नमस्कार, या सात काय मुखेल खबरो। स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका स्लोवाकियाचो सर्वोच्च राज्य सन्मान द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान केला। द्रवीकृत सैमीक वायू म्हळ्यार एलएनजी वाहक दिशा या जहाजान होर्मुझ समुद्र धुनी सुरक्षितपणान पार केली। मध्य उदेतेतल्या संघर्ष

सोपल्या उपरांत दर्यामार्गातल्यान वचपी ही पयली भारतीय एलएनजी टँकर आसा. 2024 वर्साची नीट यूजीची पुनर्परिक्षा सोपमेरेन सरकारान टॅलिग्राम एपाचेर बंदी घाल्या. टॅलिग्रामावेल्यान परिक्षेचे पेपर लीक जावपाच्या अफवांक हाका लागून आळो बसतलो अशें सरकाराचे म्हणणे आसा. नीट यूजीचे पुनर्परिक्षेचे फाटभुयेर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन हांणी सुरक्षा आनी गरजेच्या रसद तयारी संबंधी उचेल्या पांवड्यावेल्या नियाळ बसकेचे अध्यक्षपद सांबाळे. भारताच्या नवीकरणीय उर्जा क्षेत्रात व्हड चालना दीत केंद्रीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी विंड टर्बाईन सप्लाय चेन मॅनेजमेंट पोर्टलाचे उक्तावण केले. न्यूझीलंडातल्या ऑकलँडात जाल्ल्या बायलांच्या एफआयएच हॉकी नेशन्स कप सर्तीत भारतान जपानाचेर 2-8 अशी मात करून फुडल्या फेरयेंत प्रवेश केला. काल फ्रान्सातल्या एव्हियन शहरात G7ची 52वी शिखर परिषद सुरू झाली. संवसारातल्या मुखेल अर्थव्यवस्थेच्या फुडाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय पांवड्यावेल्या आव्हानाविशी हांगा चर्चा केली. उत्तर प्रदेशातल्या जेवर हांगच्या नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळार वेपारी विमान येरादारी सुरू झाल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

म्हादयच्यान ला वेल्यान तुमी आयकतात काने ओवळा आयची कार्यावळी घेवन आयल्या फिल्मी गीता. चितना नय सपना ह्या फिल्मा खातीर हो आवाज लेनॉय गोमिंडीश हांचो आशिल्लो. आनी आतां चितना नय सपना ह्या फिल्मांत जेसी डायस गायता काळीज आवयचें.

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध.

अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू आणि एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान करण्यात आला आहे. स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराबद्दल स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष सरकार आणि तिथल्या जनतेचे आभार मानले आहेत. हा पुरस्कार 140 कोटी भारतीयांच्या प्रती असलेल्या आदराचं आणि भारत स्लोवाकिया यांच्यातल्या मैत्रीच्या बंधाचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. स्लोवाकियाचा दौरा पूर्ण करून प्रधानमंत्री फ्रान्सच्या दिशेनं रवाना झाले आहेत. फ्रान्समध्ये ते G7 देशांच्या बैठकीत भाग घेणार आहेत. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची आता थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या अॅपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानंही काही जणांना अटक केली आहे. विविध टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. तसंच विविध तपास संस्थांना या अशा प्रकारच्या संदेशांची चौकशी करण्याची विनंतीही केली आहे. आगामी नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं एनटीएनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. केंद्र सरकारनं डिझेलच्या आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवरच्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. डिझेलवरचं हे शुल्क प्रतिलिटर 50 पैशांनी वाढून 14 रुपये प्रतिलिटर तर विमान इंधनावरचं शुल्क प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढवून 12.5 रुपये प्रतिलिटर झालं आहे. देशांतर्गत वापराच्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत मात्र सरकारनं काहीही बदल केलेला नाही. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप अनेक दिवसांपासून केले जात होते, त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या प्रकरणी 7 दिवसात प्राथमिक अहवाल आणि 15 दिवसात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश पथकाला देण्यात आले आहेत. दरम्यान तपास पथकाला संपूर्ण सहकार्य केलं जाईल असं राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय विशेष न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री

0: पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका सीबीआयनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009 अटक करण्यात आली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनीवर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत. शिकागो येथील भारतीय दूतावासाच्या प्रांगणात आज स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या पुतळ्याचं अनावरण करताना भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा म्हणाले की स्वामी विवेकानंद यांच्या जागतिक बंधुत्वाचा आणि सेवेचा संदेश आजही मनामनात असून त्यांनी जगभरात वेद आणि योगाचा प्रसार केला. ओमानच्या किनारी भागात हल्ल्यात सापडलेल्या एमटी सेटबेल्लो जहाजातले 31 भारतीय खलाशी सुखरूप मायदेशी परतले आहेत. ओमानच्या किनारी भागात या जहाजावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यात 3 खलाशांना आपले प्राण गमवावे लागले. हल्ला होताच ओमान सागरी सुरक्षा केंद्राला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. यातल्या 21 खलाशांना वाचवण्यात यश आलं. हे सर्व खलाशी आता भारतात परतले आहेत. भारतात परतण्यापूर्वी ओमानमधल्या भारतीय दूतावासानं या खलाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं. अफगाणिस्तान सरकारनं महिलांवरील कारवाई मागे घ्यावी तसंच देशातल्या विविध उपद्रवी गटांचा बंदोबस्त करावा असा ठराव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमधल्या हेरत इथं वेशभूषेचे नियम मोडल्याप्रकरणी सरकारनं 30 महिलांना अटक केली. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. एफआयएच हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 गोलनं पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लाल रेमसियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईने 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनीबरोबर होणार आहे. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताला नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर ज्योतीनं मंगळवारी एफआयएच महिला स्पर्धेत जपानविरुद्ध आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हॉकी इंडियानं याप्रसंगी तिचं अभिनंदन करत तिच्या योगदानाची दखल घेतली. मूळची हरियाणाची रहिवासी असलेल्या ज्योतीनं 2019 मलेशियाविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्योतीनं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती एक भाग होती. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत केप वर्दे या लहानशा देशानं अतुलनीय खेळाचं प्रदर्शन करत स्पेनसारख्या बलाढ्य संघाविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला. दोन्ही संघांना या सामन्यात एकही गोल करता आला नाही. केप वर्देचा 40 वर्षीय गोलकीपर वोझिम्पा यांना स्पेनला एकही गोल करण्याची संधी दिली नाही. इराण आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना देखील 2-2 असा बरोबरीत सुटला. बेल्जियम आणि इजिप्त यांच्यातला सामना सुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यातला सामना सुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू. आणि एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल 233° 1' मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांची रम्य उलयता. तुम्ही ऐकता तनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. एक वर जाऊन 40 मिनटां जाल्यांत ही आसा सदा फुली.

राफुली कार्यावळीतले हे निमाणे गीत राजविनायकांच्या आवाजान आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान ह्यो कार्यावळी तुम्ही ऐकतात. दोन वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान खबरो आमी संक्षेपीत करता. पहिले इंग्लिशीतल्यान आनी 2:15 हिंदीतल्यान. 2:30 चित्रसंगीत ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल.

0: ये वाला रेफ्रिजरेटर देखिए मैडम, ये इसका।
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेल्यान चित्रसंगीत कार्यावळ सुरू करताना अभिजीत हांणी गायिल्ले हे गीत फिर भी दिल है हिंदुस्तानी ह्या फिल्मातले आशिले, आणि ह्या उपरांत श्रेया घोषाल तांचो हो आवाज अनु मलिक हांच्या संगीत निर्देशनाखाला कृष्णा कॉटेज ह्या फिल्मात।

0: निधि चौहान, तुम्ही ऐकले चमेली फिल्मातले हे गीत।
1: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकर, गोयची एक साहित्यीक। अनुवर्सा आकाशवाणी पणजी केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजान सावन परबी पेटयता। फाटली 90 वर्सां सातत्यान तरेकवार कार्यावळींची पर्वणी घेवन आकाशवाणी दीसभर आमची मना रिजोवपाचे कार्य करीत आयल्या। ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विषयांचेर म्हायती सातत्यान दीत आयल्या। शुभप्रभात अस्तुरी कार्यावळींत अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युवावाणींत मेळटात युवतांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनींत निरोगी जिविताचेर मार्गदर्शन, सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारीत जातात। अशा ह्या आकाशवाणी केंद्रा वयल्यान म्हज्योय कविता, गीतां, नाटकुली रसीक श्रोत्या मेरेन पावोवपाचें भाग्य म्हाका लाभलें। म्हज्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन म्हाका प्रोत्साहीत केला, त्या बद्दल आकाशवाणीचे हांव उपकारी आसाच। आनी त्याच भावनेन परतून एकदां 90वें प्रसारण वर्सा म्हज्यो शुभेच्छा आनी परबी आकाशवाणीन भेटयता।
0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान तुम्ही ऐकतात चित्रसंगीत। श्रेया घोषाल कार्यावळीतले हे निमाणे गीत, देवदास या फिल्मा खातीर इस्माईल दरबार हांचे संगीत।

चित्रसंगीत कार्यावळीतले निमाणे गीत देवदास या फिल्मातले आकाशवाणी पणजी केंद्राच्या मादे चॅनलावेल्यान ह्यो कार्यावळी तुम्ही ऐकतात. कांय खिणा भितर तीन वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता. पयली हिंदीतल्यान आणि 3:05 इंग्लिशीतल्यान आमच्या स्टुडिओतल्यान दिल्ल्यो मुखेल खबरो 3:10.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. फकत परवानो आशिल्ल्या वखदालयांतल्यान खोंकलेचे वखद म्हळ्यार कफ सिरप विकपाचे भलायकी मंत्रालयाचे निर्देश. केंद्रीय भौशीक सेवा आयोगान अंदूच्या नागरी सेवा प्राथमीक परिक्षेचो निकाल जाहीर केला. मध्य पूर्व भारत डीप वॉटर पायपलायन संबंधीचो असो खंयचोच प्रस्ताव सध्याक तरी मंत्रालयान विचारांत घेवना अशें पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयान स्पश्ट केला. 21 जूनाक जावपी आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या फाटभुयेर आयज मुखेलमंत्र्यांच्या अध्यक्षतायेखाला खेळा आनी युवा वेव्हार खातें तशेंच राज्यातल्या योग शिकोवपी संस्थांची खासा बसका जाली. गोंयांत 21 जूनाक सकाळी 6 वरांचेर 1500 परस चड थळांचेर योग दिसाची कार्यावळ जातली. पर्यावरणीय प्रस्न निर्माण करपी पीओपी मूर्तीचो प्रस्न सुटावो करपाच्या हेतान गोंय राज्य जैव विविधताय मंडळान गोंयातल्या गणपती मूर्तीकारांखातीर पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करपाच्या प्रशिक्षणाचे आयोजन केला. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 खाला गोंय राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान सरकारी आणि अनुदानित शाळांनी सध्याची पारंपरिक मूल्यमापन पद्धत पुरायपणान बदलून डिजिटल हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड सुरू करपाचो निर्णय घेतला. गोंय सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्यान विश्व के विकास के जनकल्याण के ह्या कल्पनेचेर आधारित भाजप सरकाराच्या 12 वर्सांच्या शासनाचेर भर दिवपी 3 दिसांचे प्रदर्शन घडून हाडला. हे प्रदर्शन 16 ते 18 जून

नमस्कार. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. 5:30:04 जाल्ले आसात. आमच्या तिसऱ्या सभेक आता आमी सुरवात करता. सुरवेक आयकुया युवा आणि इंग्लिश तुमच्या खातीर घेवन येता ओरिना.

नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज फ्रांसात एवियन हांगा पावले. थंय ते काल सुरू जाल्ल्या G7 शिखर परिशदेंत सहभागी जातात. 21 जूनाक जावपी आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या फाटभुयेर आयज मुखेलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाला खेळा आनी युवा वेव्हार खातें तशेंच राज्यांतल्या योग शिकोवपी संस्थांची खासा बसका जाली. 21 जूनाक सकाळी 6 वरांचेर योग दिसाची गोंयांत 1.5 हजारावयर थळांचेर कार्यावळ जातली. भारतीय जनता पार्टीचे 12 वर्सांच्या सरकारात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे फुडारपणाखाला देशाची सर्वांगीण उदरगत जाल्या अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हणला. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत गोंय राज्य शिक्षण संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान सरकारी आनी अनुदानीत शाळांनी सध्याची पारंपारीक मुल्यमापन पद्दत पुरायपणान बदलून डिजिटल हॉलिस्टीक प्रोग्रेस कार्ड सुरू करपाचो निर्णय घेतला. पर्यावरणीय प्रश्न निर्माण करपी पीओपी मूर्तीचो प्रस्न सुटावो करपाच्या हेतान गोंय राज्य जैवविविधताय मंडळान गोंयातल्या गणपती मूर्तीकारां खातीर पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करपाचे प्रशिक्षणाचे आयोजन केलां. नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026

शिक्षण मंडळान सरकारी आणि अनुदानित शाळांनी सध्याची पारंपारीक मूल्यमापन पद्दत पुरायपणान बदलून डिजिटल हॉलिस्टीक प्रोग्रेस कार्ड सुरू करपाचो निर्णय घेतला. पर्यावरणीय प्रश्न निर्माण करपी पीओपी मूर्तीचो प्रस्न सुटावो करपाच्या हेतान गोय राज्य जैवविविधताय मंडळान गोयातल्या गणपती मूर्तीकारां खातीर पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करपाचे प्रशिक्षणाचे आयोजन केला. नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026 सहभागीकडे संवाद साधताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी म्हणले की प्रचंड लोकसंख्या वेगवेगळी संस्कृती आणि भिन्न भौगोलिक परिस्थिती असूनही स्वातंत्र्या उपरांत वाढत्या जनसहभागान आमचा देश जगातली सगळ्यात व्हड लोकशाय म्हणून उदयला. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

7:45 चित्ररंजन, उपरांत 8:00 कातारा, 8:30 सदाबहार ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. उपरांत 9:15 ट्युस्डे ट्विस्ट ही पश्चिमी संगीताची कार्यावळ आसतली. तशेंच 10:05 द कंट्री म्युझिक आर ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. उपरांत 11:10 हार्ट टू हार्ट ही पश्चिमी संगीताची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. तर आयकुप्यानो, ह्यो जाल्यो आयज FM रेनबो सेवेंत

ऐकुप्या नो शान हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. फुडल्या सुवातेर ऐकुया प्रेमानंद वेळुस्कर आणि दर्शना मणेरकर हांचो आवाज.

ऐकुप्यानो, प्रेमानंद वेळुस्कर आणि दर्शना मणेरकर हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. बाकी बाब बोरकर हांची रचना आशिल्ली. फुडल्या सुवातेर ऐकुया गौरेश गांवस हांचो आवाज, समीर सरवणकर हांची रचना.

0: बरें तर आयकुप्यानो ह्या गीता संगताक आयची शब्दुली ही कोंकणी गितांची कार्यावळ हांगाच सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल सवर जावन 30 मिनटां जाल्ली आसात. आयकुया कोंकणीतल्यान खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रांसांत एविया हांगा पावले. थंय ते काल सुरू जाल्ल्या G7 शिखर परिशदेंत सहभागी जातात. स्लोवाकियाची भोंवडी सोंपोवन ते फ्रांसाक गेल्यात. तांची G7 शिखर परिशदेंत ही सलग 7वी उपस्थिती आसा आनी ह्या म्हत्वपूर्ण बहुपक्षीय कार्यक्रमांत भारताचो हो 13वो वांटो आसा. भारता खातीर ही G7 शिखर परिशद अत्यंत धोरणात्मक म्हत्वाची आसा कारण प्रधानमंत्री जागतीक माचयेर ग्लोबल साऊथ विकसनशील देशांचो आवाज आनी तांचे हुस्के प्रभावीपणान मांडटले. उपरांत ते नवीन भागीदारी निर्माण करप आनी आंतरराष्ट्रीय एकता पुनर्स्थापीत करप ह्या विशयावेल्या उच्चस्तरीय कार्यसत्रांत सहभागी जातले. ह्या सत्राक G7 देशाचे फुडारी, भागीदार देशांचे फुडारी तशेंच जागतीक बँक आनी आफ्रिकन विकास बँकेचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित रावतले. शिखर परिशदेच्या कार्यक्रमा व्यतिरिक्त राजनैतीक भेटीगाठीचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आसा. ते कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी, युनायटेड किंगडमाचे प्रधानमंत्री कीर स्टामर आनी संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा करतले. राती ते फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ आनी हांणी आयोजीत केल्ल्या विशेष स्नेह भोजनाक उपस्थित रावतले. शिखर परिशदेंत तांच्या कार्यक्रमा पैकी फाल्यां जावपी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प वांगडाची भेट ही एक अत्यंत म्हत्वाची बाब आसा. ह्या दोनी फुडाऱ्यांमदीं वेगवेगळ्या क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्याबाबत व्यापक चर्चा जावपाची अपेक्षा आसा. तशेंच परस्पर हिताच्या म्हत्वाच्या प्रादेशीक आनी जागतीक मुद्द्यांचेरूय ते विचार विनिमय करतले.
2: Thursday morning, the Prime Minister is scheduled to hold meeting with leading chief executive officers, with discussions expected to continue till the afternoon. Later, he will participate in the Vivatech Summit, one of Europe's leading technology and innovation events, where he is expected to deliver an address. In the evening, Prime Minister will attend a community event and interact with members of the Indian diaspora. The program will also feature cultural performances showcasing India's rich heritage and strengthening people-to-people ties between India and France. Mahesh Sobre, Akashwani News, Paris, France.
1: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी लोकशाहीत लोकांचो अधिक सहभाग आसपाच्या म्हत्वाचेर भर दिला. नवी दिल्लीत विकसीत भारत युवा संसद 2026 सहभागींकडे संवाद सादतना बिर्ला हांणी म्हणले की प्रचंड लोकसंख्या, वेगवेगळी संस्कृती आनी भिन्न भौगोलिक परिस्थिती असूनय स्वातंत्र्या उपरांत वाढत्या जनसहभागान आमचो देश जगातली सगळ्यात व्हड लोकशाय म्हणून उदेला. लोकशाय ही देशाच्या कार्यसंस्कृतीची आनी विचार प्रक्रियेचो अविभाज्य भाग असे ताणी नमूद केले. देशाचे भविष्य घडवपाक आणि विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करपाक लोकशाहीत सक्रिय आणि सर्वसमावेशक सहभाग असप अत्यंत आवश्यक असा असे लोकसभा अध्यक्षांनी सांगले.
3: कैसे हम विकसित भारत के संकल्प को पूरा कर सकते हैं, इसके लिए युवा संसद के माध्यम से तर्क संवाद की संस्कृति को बढ़ाने का एक कार्यक्रम आयोजित किया और निश्चित रूप से आज 50 लाख से ज्यादा युवा संसद से जुड़े. अलग अलग राज्यों के अंदर युवाओं ने उस राज्य के विकसित और विकसित के साथ भारत विकसित के सपनों को साकार

आयकुप्यानो बेबी सीमा सरमलकर आनी सांगा तेंच्या आवाजान तुमी हे गीत आयकले. फुडले सुवातेर आयकुया बेटी नाज गायता म्हाका सोयरी.

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवण्यो कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुमी मजरत आयकात आनी आस्वाद घेतात.

0: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: आयकुप्यानो, तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ। आमची ही कार्यावळ फुडे व्हरतना ऐकूया। एच ब्रिटन आणि सुकोरीन गायता फीलिंग शाय।

हो सात वाजताय ऐकूया मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या ह्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. श्रोते हो, सर्वप्रथम ऐकूया महाराष्ट्र शाहीर ह्या चित्रपटातलं गीत. अजय गोगावले आणि श्रेया घोषाल ह्यांचा स्वर, गुरु ठाकूर ह्यांची रचना आणि अजय अतुल ह्यांचं संगीत.

श्रोते हो, झुंज ह्या चित्रपटातलं गीत तुम्ही ऐकलं उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांचा स्वर होता. आता ऐकूया आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात जैत रे जैत ह्या चित्रपटातलं गीत.

0: युवामनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून।
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या महादेवी वाहिनीवरून।
1: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम।

0: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.
3: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आता ऐकूया शॉर्टकट दिसतो पण नसतो ह्या चित्रपटातलं गीत. ऐकूया श्रावणी रवींद्र आणि कौशिक देशपांडे यांचा स्वर.

0: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल ऐकुप्यानो 7:20 आणि 2 सेकंद झाले असत. ऐकूया कोकणातल्या प्रादेशिक खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक

0: खबरो दिता ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंय सरकाराच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्यान विश्वास के साथ विकास के जनकल्याण के या कल्पनेचेर आधारित 12 वर्षाच्या शासनाचेर भर दिवपी 3 दिसांचे प्रदर्शन घडवून हाडला. 21 जुनाक जावपी आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या फाटभुयेर आज मुखेलमंत्र्याच्या अध्यक्षतेखाला खेळ आणि युवावार खातें तशेंच राज्यातले योग शिकोवपी संस्थांची खासा बसका जाली. सरकारी आणि अनुदानित शाळांनी सध्याची पारंपारिक मूल्यमापन पद्धत पुरायपणान बदलून डिजिटल हॉलिस्टीक प्रोग्रेस कार्ड सुरू करपाचो निर्णय घेतला. 8 वर्सा सकयली राज्यस्तरीय बुद्धीबळ सर्तीत प्रियांक गांवकार हाणें उक्त्या गटात तर चलयांच्या गटात शिशा घाडी हाणें विजेतेपद पटकायले. आता पुराय खबरो. गोंय सरकाराच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्यान विश्वास के विकास के आणि जनकल्याण के या संकल्पनेचेर आधारित 12 वर्षाच्या शासनाचेर भर दिवपी 3 दिसांचे प्रदर्शन घडवून हाडला. हे प्रदर्शन 16 ते 18 जून मेरेन पणजे म्हापशा मडगांव आणि कुडचडे बस स्टँड हाचे सयत मुखेल भौशीक सुवातींनी जाता. मडगांव हांगाच्या कदंबा बस थांब्याचेर प्रदर्शनाचे उक्तावण केल्या उपरांत उलयताना उदका संसाधन मंत्री सुभाष शिरोडकार हांणी सांगले की नरेंद्र मोदी हांचो प्रधानमंत्री म्हणून 12 वर्सांचो काळ हो भारताच्या प्रगतीचो कार्यकाळ जावन आसा. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेन सध्या भाजपा सरकार काम करता. भारतातल्या जायत्या गरीब लोकांक गरिबी रेषेवयर हाडपाचो यत्न करता. ह्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक, आमदार उल्हास तुयेकार, प्रदेश सरचिटणीस सर्वानंद भगत, दक्षिण गोंय भाजपा समितीचे अध्यक्ष शरमत रायतुरकार, फातोडा आणि मडगांव भाजपा मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर आशिले. नरेंद्र मोदी हांणी 12 वर्सां देशाच्या उदरगती खातीर केल्ल्या वावराचे हे प्रदर्शन रिपोर्ट कार्ड अशे राज्य अध्यक्ष दामोदर नायक हांणी सांगले. देशाक उचेल्या पावण्यार व्हरपा खातीर दरेका मार केल्ल्या सारखे आणि लोकप्रधान वावराचो अहवाल असे तांणी म्हळे. फाटल्या 12 वर्सांत हातात घेतली मुखेल कामगिरी, मुळावी बांदावळ प्रकल्प, कल्याणकारी उपक्रम आणि उदरगत कार्यावळी दाखोवपाचो हाचो हेतू आसा. राज्यभरात माहितीपूर्ण प्रदर्शनावरवी आणि भौशीक प्रसार कार्यावळीवरवी नागरिकांक वेगवेगळ्या सरकारी येवजण्यांची आणि उदरगतीच्या मार्गदर्शक तत्वाचो एक नियाळ दिवपाचो हो उपक्रम यत्न करता. भारतीय जनता पार्टीच्या 12 वर्सांच्या सरकारात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाखाला देशाची सर्वांगीण उदरगत झाल्या. या 12 वर्सांच्या काळात नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण हाचे सयत साधन सुविधा उदरगत आणि मनीसबळ उदरगत झाला असे मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी या प्रदर्शनाचे उक्तावण केल्या उपरांत उलयताना म्हळे. सरकारी योजनेविषयी जनजागृती करप तशेंच भाजपाच्या कामाचो नियाळ सर्वसामान्य नागरिकांक कळपा खातीर या प्रदर्शनाचे आयोजन केला असे मुखेलमंत्र्यांनी म्हळे.
1: 12 वर्षाच्या कार्यकाळात आम्ही नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या 4 पिलरांचेर हे सरकार चलता. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या 2 तत्वांचेर आम्ही डेव्हलपमेंट करीत असा आणि हे सगळे करता असताना हे पब्लिकाक कळप खूप गरजेचे असा आणि म्हणूनच अशा पद्धतीचे एक्झिबिशन म्हापसा बस स्टँड असतले, पणजे बस स्टँड असतले, मडगाव बस स्टँड असतले आणि कुडचड्या बस स्टँड असतले. या बस स्टँडाचेर आयज एक्झिबिशन लायल्या.
0: 21 जुनाक जावपी आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या फाटभुयेर आज मुखेलमंत्र्याच्या अध्यक्षतेखाला खेळ आणि युवा व्यवहार खातें तशेंच राज्यातल्या योग शिकोवपी संस्थांची खासा बसका जाली. 21 जुनाक सकाळी 6 वरांचेर योग दिसाची गोंयात 150 वयर थळांचेर कार्यावळ जातली. 21 जुनाक आयतार आशिल्ल्या कारणान सरकारी कर्मचारी, शिक्षक तशेंच विद्यार्थ्यांनी या कार्यावळीत वांटो घेवप बंधनकारक आसा. गोंयात 2 लाखां परस चड जाण योग दिसाच्या कार्यावळीत वांटो घेतले अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या. राज्यात अंदू 21 जुनाक संवसारीक योग दिसा निमतान 2000 वयर कार्यावळी जावन 2 लाखां वयर लोक वांटेकार जातले. योग दिसा चड लोकांनी योग करपाचो राज्यात एक नवो विक्रम जातलो अशी आस्त मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. रक्तदाब, गोणे मूत ह्या सारख्या दुयेसासावन रक्षण करपा खातीर सगळ्या गोंयकारांनी योगा दिसाच्या कार्यावळीत वांटो घेवन दर दिसा योगा करपाक जाय अशें आवाहन मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी केलां. कांय दिसांनी योग कार्यावळीत वांटो घेवपाक लिंक शेअर करतले अशें तांणी म्हळां. परवरी मंत्रालयात घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार मुखेलमंत्र्यांनी ही माहिती दिल्या. फीट इंडिया सयत फीट गोवा करपाची मोख योग कार्यावळीच्या फाटभुयेर गोंय सरकारान दवरल्या. योगा केल्ल्यान गोडेमुताचे दुयेंस, हाय ब्लड प्रेशर तशेंच हेर दुयेंसाचेर मात करूं येता अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां.
1: ह्या धर्तीचेर ह्या फावटीचो इंटरनॅशनल योगा डे तो कार्यक्रम हो सकाळी 6 वरांचेर सुरवात जातलो. गोंयातल्या ऑलमोस्ट म्हणजे फाटले फावटी 1000 पेक्षा चड वेळीचे हो कार्यक्रमाचे आयोजक केल्ले. ह्याय फावटी बी 1000 पेक्षा चड जाग्याचेर सगळ्या असोसिएशन डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स डिपार्टमेंट ऑफ आयुष हांकां मेळून हो कार्यक्रम सेलिब्रेट जातलो. ह्या फावटी ह्या संदी आयला म्हणटा त्या खातीर आमी सगळ्या गव्हर्मेंट सर्वंट, टिचर्स आणि भुरग्यांक हो कार्यक्रम अटेंड करपाक कंपल्सरी आसा.
0: ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांची

0: च्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. पर्यावरणीय प्रस्न निर्माण करपी पीओपी मूर्तींचो प्रस्न सुटावो करपाच्या हेतान गोय राज्य जैवविविधता मंडळान गोयातल्या गणपती मूर्तीकारां खातीर पर्यावरणपूरक गणेश चिकट मातीपासून आनी गोमयपासून गणेश मूर्ती तयार करपाची प्रशिक्षण 26 आणि 27 जूनाक झारप कुडाळ हांगा दितले. गोयातल्यान फक्त 30 मूर्तीकारांक ह्या प्रशिक्षणात वांटो घेवपाक मेळटलो जाल्यार पयली नाव नोंदणी करप्याक पयले ह्या तत्वार ह्या कार्यशाळे खातीर नोंदणी जातली अशें मंडळान कळीत केलां. प्रशिक्षण कार्यावळ रातचे निवासी तत्वाचेर आसा. ह्या प्रशिक्षणाच्या फाटभुंयेर 26 जूनाक सकाळी गोंयातल्यान झारप कुडाळ हांगा वचपाक गाडी भायर सरतली जाल्यार 27 सांजवेळार परत येतली. रसद आनी प्रवास खर्च गोंय राज्य जैवविविधता मंडळ दितलो. आपाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हांणी चड वीज बिला खातीर भाजपा सरकाराचेर खर टिका केल्या आनी गोंयच्या लोकां वतीन 3 मुखेल मागण्यो सरकारा मुखार मांडल्या. सरकारान दरेका घरात 300 युनिट फुकट वीज दिवची, 15 जून मेरेन जारी केल्ली सगळी वाडीव वीज बिलां आनी दंड पुरायपणान माफ करचो आनी स्मार्ट मिटर रोखडेच काडून उडोवची अशी मागणी केजरीवाल हांणी केल्या आनी गिरायकांचेर स्मार्ट मिटर लावचे परस वीज मुळावी बांदावळ सुदारपाचेर लक्ष केंद्रीत करचे अशी सुचोवणी तांणी सरकाराक केल्या.
2: डू वॉट एव्हर इट टेक्स, इट इज बेसिकली अ क्वेश्चन ऑफ मॅनेजमेंट, इट्स नॉट अ क्वेश्चन ऑफ शॉर्टेज ऑफ इलेक्ट्रिसिटी. देर इज सफिशियंट इलेक्ट्रिसिटी, पर जो मॅनेजमेंट है इलेक्ट्रिसिटी का, दैट सफर्स फ्रॉम सीरियस डिस्क्रिपेंसीज. तो आप 24 घंटे बिजली दीजिए.
1: मल्लम हांगाचे डॉ पुण्यामूर्ती नटेशन हे हॉकी खेळाडू, पूण ते एक मुखेल शास्त्रज्ञ, पशुवैजकी क्लिनिकल फार्माकोलॉजिस्ट आनी लोक पशुचिकित्सा फार्माकोलॉजी मळावेले मुखेल तज्ञ. पारंपारीक गिन्यान पद्दतीचो अर्विल्ल्या पशुवैजकीय पद्दतीकडेन जुळपाक तांणी 4 दशकां परस चड काळ केल्ल्या अथक यत्नाक लागून हजारांनी शेतकार आनी पशुवैजकीय लोकांक थेट फायदो जाला आनी सुक्ष्म जंतुनाशक प्रतिकार शक्तीविशी राष्ट्रीय धोरणां तयार करपाकूय मजत जाल्या. हेच खातीर तांकां 2026 वर्साचो भारताचो सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री फावो जाला.
3: Having an understanding of plant intelligence, Dr. Punyamurthy began using medicinal plants to treat and prevent diseases in animals. Thus, he curated and validated ethno-veterinary, a veterinary care using nature's ingredients. His cures have benefited lakhs of cows and the farmers. He has formulated 5 simple remedies applicable to 34 health conditions of animals.
1: राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत गोंय राज्य शिक्षण संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान सरकारी आनी अनुदानित शाळांनी सध्याची पारंपारीक मूल्यमापन पद्दत पुरायपणान बदलून डिजिटल हॉलिस्टीक प्रोग्रेस कार्ड सुरू करपाचो निर्णय घेतला. शैक्षणिक वर्ष 2027-28 हो बदल पुराय राज्यात लागू जातलो. ह्या नव्या प्रणालीची पूर्वतयारी म्हणून चालू शैक्षणिक वर्सासावन काय वेचून काढिल्ल्या सरकारी शाळांनी प्रायोगिक तत्वाचेर हे डिजिटल प्रोग्रेस कार्ड सुरू करतले. हे प्रोग्रेस कार्ड चालू शैक्षणिक वर्षाच्या 2र्या सत्रात काय सरकारी शाळांनी पायलट प्रकल्प म्हणून सुरू करतले असे जीएससीईआरटीन सांगला. येत्या त्या विधानसभेत एसटी आरक्षण दिवप शक्य आसा काय ना हे विशीं केंद्र सरकार 15 दिसांत भूमिका स्पष्ट करतले असे गृहमंत्री अमित शाह हांणी सांगिल्ल्याचे आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर हांणी सांगला. मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या फुडारपणाखाला 7 जूनाक गोंयच्या शिष्टमंडळान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांची भेट घेतिल्ली. हेर समाजा पसून धनगरांचो लेगीत एसटीत आसपाव जावपाक जाय असे तांणी म्हळां. दिवचल मतदारसंघातल्या साळवेणकुरी आनी लाटंबार्शे ह्या पंचायत वाठारातल्या शेतकऱ्यांक मतदारसंघाचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांच्या हस्तुकी बी आनी बियाणांचे वाटप केले. हे वेळार जिल्हा पंचायत वांगडी पद्माकर मळीक तशेंच तिनूय पंचायतीचे सरपंच, पंच आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. जून म्हयनो अर्धो जालो तरी पुराय पावसाक अजून वेवस्थीत सुरवात जावना तरी लेगीत दिवचल बाजारात तशेंच पालिका वाठारातल्या चडशा सुवातांनी पावसाच्या दिसांनी उप्रासपी हुंवाराच्या परिस्थितीचेर नियंत्रण दवरपा खातीर खात्याचे जोड पालवान दिवचल नगरपालिकेन खास उपाय येवजण्यो आंखल्या आनी ताची अंमलबजावणी चालू आसा अशी माहिती दिवचल नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकार हांणी दिल्या. 8 वर्सां सकयली राज्यस्तरीय बुद्धीबळ सर्तीत प्रियांक गांवकार हांणी उक्त्या गटात तर चलयांच्या गटात शिशा घाळी हांणी विजेतेपद पटकायले. पणजे वेळेचाळीन नोंद केल्या त्याप्रमाण चडांत चड तापमान 34.4 डिग्री सेल्सियस आनी उण्यात उणे 27.8 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. गोंय सरकाराच्या माहिती आनी प्रसिद्धी

0: आसा ते ह्या बारीक किडींचे रस शोषून खाणाऱ्या किडींचे आपली उपजीविका करतात. सो कमीत कमी कीडनाशकांचा वापर करून किंवा हे जे लेडीबर्ड बीटल आणि कायसोपाला यांचं प्रयोगशाळेत वाढवून ते आम्ही शेतात सोडपू शकतात. अशा प्रकारे आम्ही या किडींचे जे ऑर्गेनिक किंवा सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करपा शकता. हेतून आणि एक मुखेल गजाल म्हणजे जे काव युरीन म्हणजे गायचे मूत जे असा ते आम्ही 1:9 म्हणजे 1 लिटर मूत 9 लिटर उदकान मिक्स करून ते डायल्यूट करून आम्ही पिकाचे जर मारले झाल्या किडींचो प्रादुर्भाव कमी जाता. तसेच सीड ट्रीटमेंट करपा शकतात. जे बाजारातल्या बियो आम्ही हाडटा त्यांना विशिष्ट प्रकारची जर सीड ट्रीटमेंट दिली झाल्या आमकां बरो रिझल्ट मिळपा शकता. हेतून जी कीडनाशक आहात हेतून इमिडॅक्लोप्रिड असा हे जे कीडनाशक असा त्याची जर सीड ट्रीटमेंट दिली झाल्या आमकां किडींचो प्रादुर्भाव कमी दिसपाक मिळतो. तसेच जर हे सगळे करून सुद्धा कीड जर कमी जायना जाल्यार आम्ही वेगवेगळ्या कीटकनाशकांचो स्प्रे घेऊपा शकता. तेतून इमामेक्टिन बेंझोएट असा लॅम्बडा सायलोथिन असा ही निवळ मॉलिक्युल म्हणजे नवी बाजारात येलेली कीडनाशकं असा त्यांचा वापर करपा शकता. असे दिसून येतात की शेतकरी जी कीडनाशकं बॅन झालात क्लोरोपायरीफॉस डायमिथोएट ही कीडनाशकं बॅन झालात त्याच कीडनाशकांचा वापर करतात. त्याका लागून कीड जी असा ती कमी जावपाची सोडून चढ प्रमाणात झाली दिसून येतात. नवीन कीटनाशकांमध्ये ड्युबेंडामाइड स्पिनोसॅड इमामेक्टिन बेंझोएट ही कीटनाशकं जी असा ती योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून आम्ही वापरपा शकता. अशा प्रकारे हे जे अशोषणारी किडी जी असा त्यांचे नियंत्रण आम्ही करपा शकता.
1: भाजयेवेल्यो किडी आणि त्यांची एकात्मिक व्यवस्थापन या विषयाचेर असिस्टंट प्रोफेसर राजन शेळके आणि दिल्ली माहिती निकतीच तुम्ही ऐकली.
2: प्लास्टिकापासून पैस राहूया, प्लास्टिकाचा वापर टाळूया, स्वच्छ आणि नितळ भारत घडवूया. स्वच्छता ही सेवा.

0: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकार, गोंयची एक साहित्यीक. अंदु वर्सा आकाशवाणी पणजे केंद्रान 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजान सावन परबी भेटयतां. फाटली 90 वर्सां सातत्यान तरेकवार कार्यावळींची पर्वणी घेवन आकाशवाणी दीसभर आमची मना रिजोवपाचे कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विशयांचेर म्हायती सातत्यान दीत आयल्या. शुभप्रभात अस्तुरी कार्यावळींत अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युववाणींत मेळटात युवकांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनीत निरोगी जिविताचेर मार्गदर्शन, सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारीत जातात. अशा ह्या आकाशवाणी केंद्रा वयल्यान म्हज्योय कविता, गीतां, नाटकुली रसीक श्रोत्या मेरेन पावोवपाचे भाग्य म्हाका लाभले. म्हज्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन म्हाका प्रोत्साहीत केला, त्या बद्दल आकाशवाणीचे हांव उपकारी आसाच. आनी त्याच भावनेन परतून एकदां 90व्या प्रसारण वर्सा म्हज्यो शुभेच्छा आनी परबी आकाशवाणीन भेटयता.
1: आयकुप्यानो, तुम्ही आयकतात चावडेर ही कार्यावळ. आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना आयकुया सिद्धांत भुयाव हांचो आवाज.

0: अर्चना खांडेपारकर आणि शिरीष लवंदे हांच्या आवाजान आयकुप्यानो तुम्ही हे गीत ऐकले आणि इतल्यान चावडेर ही कार्यावळ हांगाच सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यानो 8:42 जाल्ले आसात. ऐकुया आमच्या उरिल्ल्या कार्यावळींची रुपरेषा. रुपरेषा सांगून जाल्या उपरांत 8:05 मराठीतल्यान खबरो आमी मुंबय केंद्रावेल्यान संक्षिपीत करता. तशेंच 8:15 गीत गजल ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. उपरांत 8:30 इंग्लीश प्रोग्राम ह्या कार्यावळींत एन इनोवेटीव वे टू प्रोटेक्ट अवर सी शोर्स ह्या विशयाचेर डॉ श्रीधर अय्यर हांचे उलोवप तुमकां आयकुपाक मेळटले. 9:15 स्पॉटलायट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन ह्यो कार्यावळी दिल्ली केंद्रावेल्यान. तशेंच 10:00 गोंयची ल्हारा ही कार्यावळ तुमकां आमच्या आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकुपाक मेळटली. आनी 11:10 आमची तिसऱ्यांनी निमणी सभा सोंपतली. तर आयकुप्यानो ह्यो जाल्यो आमच्यो आयच्या सभेंतल्यो उरिल्ल्यो कार्यावळी.
1: प्लास्टिका पासून पयस रावया, प्लास्टिकाचो वापर टाळूया, स्वच्छ आणि नितळ भारत घडवूया. स्वच्छता ही सेवा.

0: आणि हाँ आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
1: गावामध्ये खास नाव गाव रे मजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार
2: गाव आणि हाँ

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: कलात्मक गोय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
2: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
3: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासां मांडपी ही वळेरी
1: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
4: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचो यत्न करूंक जाय।
1: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे।
3: कलात्मक गोय
2: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 8:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
3: कलात्मक गोय।
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक। सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात।

रश्मी बाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4% मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. या परिषदेत जगभरातल्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. G7 परिषदेत सहभागी होण्याची प्रधानमंत्र्यांची ही 13वी वेळ आहे. या परिषदेत ते ग्लोबल साऊथ देशांचे मुद्दे उपस्थित करतील, त्यामुळे भारतासाठी ही महत्वाची परिषद आहे. या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी कॅनडा, ब्रिटन यांच्या प्रधानमंत्र्यांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ते उद्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन रशिया संघर्षात लक्ष घालावं अशी इच्छा युरोपियन राष्ट्रांनी आज एव्हियन इथं सुरू असलेल्या G7 परिषदेत व्यक्त केली. रशिया युक्रेन युद्धात आपण लक्ष घालू तसंच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितलं. या युद्धामुळे अमेरिकेवर फारसा परिणाम झाला नाही असं ते म्हणाले. मात्र या युद्धात झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4% मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला महाराष्ट्र शासनानं दिला आहे. या पंधरवड्यात सरासरी 103.8% मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. त्या तुलनेत राज्यात कमी पाऊस पडल्याचं आज मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात 18 जूनपासून पावसाला सुरुवात होईल असंही बैठकीत सांगण्यात आलं. शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती पाहून शेतीची कामं हातात घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल असं इराणनं म्हटलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघशी म्हणाले की इस्रायलनं लेबनॉनवर ठेवलेला ताबा हा अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं उल्लंघन ठरेल. अंतिम करारात लेबनॉनचा समावेश आहे की नाही हे अमेरिकेनं स्पष्ट केलेलं नाही असं अराघशी म्हणाले. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेत्यानू यांनी काल या कराराला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय म्हटलं होतं. इस्रायलचे स्वतःचे प्राधान्यक्रम असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहनं यांसारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट

आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत इंधन तेलांच्या दरांनी आज गेल्या 3 महिन्यातला तळ गाठला. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधन तेलाची वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता लक्षात घेऊन तेल कंपन्यांनी दर कमी केले. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 2.7% घसरून प्रति बॅरल 80 अमेरिकन डॉलर आणि 89 सेंट्स इतके झाले. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या कच्च्या तेलाचे दर 3.1% घसरून प्रति बॅरल 78.25 डॉलर्सवर आले. एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 गुणनं पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. काँग्रेस जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकी यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळ यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या एमपीएमएलए न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कैद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू, बटुकेश्वर दत्त, अशफाक उल्ला खान यांनी अशा प्रकारच्या दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले. 2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षात येस बँकेच्या कर्जाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मुंबई, खंडाळा आणि दिल्ली इथं 17 ठिकाणी छापे टाकले. सुरक्षा एसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, सुरक्षा रियालिटी लिमिटेड, ख्याती रेल्टल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या कार्यालयावर त्यांचे प्रवर्तक, संचालक आणि कर्मचाऱ्यांवर तसंच येस बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी हे छापे टाकण्यात आले. चालू खरीप हंगामातल्या पीकस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. एल निनोचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन कापूस उत्पादन वाढवणं, डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवणं तसंच कमी पावसाच्या जिल्ह्यांसाठी आधीच योजना तयार करणं या बाबींवर चौहान यांनी बैठकीत भर दिला. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तृणमूलच्या 20 खासदारांनी नॅशनलिस्ट सिटीजन पार्टी ऑफ इंडियामध्ये सहभागी झाल्याचा निर्णय 2 दिवसांपूर्वी जाहीर केला होता. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास विशेष पथकानं सुरू केला आहे. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. दार्जिलिंगच्या डोंगराळ भागातल्या गोरखा समुदायाचे बऱ्याच काळापासून प्रलंबित राहिलेले प्रश्न लवकरच संविधानाच्या चौकटीत राहून सोडवले जातील असं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी म्हटलं आहे. ते आज दार्जिलिंग जिल्ह्यात कुरसुंग इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते. गोरखालँड प्रांतातल्या प्रशासनामधल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरच्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण आणि एफआयएच चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

233 अंश एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल ऐकूप्यानो 8:15:13 झाले असतात. ऐकूया गीत गजल ही कार्यावळ. सुरवेक ऐकूया गुलाम अली यांच्या आवाजात ही सुंदरशी गजल.

आयकुप्यानो, रीना मेहता आणि अनूप जलोटा यांच्या आवाजात तुम्ही ही गजल ऐकली. फुडले सुवातेर ऐकूया गुलशन कुमार यांचा आवाज.

0: बरें तर आयकुप्यानो, इतल्यान गीत गजल ही कार्यावळ हांगाच सोंपता.
1: भारत जागोवया, नितळसाण राखुया, प्लास्टिक मुक्त भारत म्हणताना पर्यावरणाचो सांबाळ करूया. स्वच्छता ही सेवा.

प्लास्टिकापासून पैस राहूया, प्लास्टिकाचा वापर टाळूया, स्वच्छ आणि नितळ भारत घडवूया. स्वच्छता ही सेवा.

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओ वेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात गोयची ल्हारा हे कार्यावळ. मारियो मिनेजीस आणि लॉरी हांच्या आवाजान निकतेच तुम्ही गीत ऐकले. फुडल्या सुवातेर ऐकूया सॅबी फेर्नांडीस हांचो आवाज.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: हाँ नयना आडारकार मजे साहित्यिक जिणेतल्या वाटचालीत मैलाचो फातर थरिल्ल्या आकाशवाणीक अनु 90 वर्षा जातात. आकाशवाणीन कितल्याशाच नवोदित साहित्यिकांक विचारांच्या मुक्त मळबांत उरपाक प्रोत्साहित केला आणि करीत असा. आकाशवाणीन म्हजे फाटीच 48 वर्षांचे नाते. म्हाका घडोवपात आकाशवाणीचो व्हड वाटो असा. हांव म्हज्यो खोस बरी शुभेच्छा प्रकटायता.
2: आयकुप्यानो तुम्ही ऐकतात गोयची ल्हारा ही कातारांची कार्यावळ. आयकुप्यानो आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया लॉर्ना गायता तुजो मोग.